ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
1: हर घर सूर्यघर.
2: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगत. श्रोते हो, कलेला व्यासपीठ, कलाकारांना नवी ओळख अशी कन्सेप्ट घेऊन धाराशिव कलाकार कट्टा आयोजित ओपन माइक शो हा लवकरच आपल्या समवेत येणार आहे. आणि खरं तर ही खूप इंटरेस्टिंग आणि सर्व धाराशिवकरांसाठी खूप नवीन गोष्ट आहे, नवीन बाब आहे. आजच्या डिजिटल युगात अनेक हौशी कलाकारांकडे उत्कृष्ट कला असूनही त्यांना स्वतःची प्रतिभा सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. पण आमच्या धाराशिवमध्ये बरं गायन असेल, कविता असेल, शायरी असेल, कविता विवेचन असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी धाराशिवमध्ये आम्हाला पाहायला भेटतात आजकाल. धाराशिव असं शहर आहे जिथे पूर्ण कलाकार जे आहेत, खूप कलावंत धाराशिवमधून घडून गेलेले आहेत आणि घडतायत देखील. अशाच कलाकारांसाठी ही सुंदर अशी संधी आलेली आहे, ओपन माइक शो. तर याच्यामध्ये काय काय असणार आहे? गायन, कविता, शायरी, रॅप, कथाकथन, मिमिक्री, सार्वजनिक वक्तृत्व स्पर्धा, विविध कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना आत्मविश्वासाने सादर करण्याची एक सुवर्ण संधी धाराशिवकरांसाठी आलेली आहे. तर अशाच या ओपन माइक शो बद्दल सांगण्यासाठी आज आपल्याकडे कृष्णा चंद्रकांत आनंदगावकर, जे आहेत तेरणा कला वाणिज्य महाविद्यालय, जे लास्ट इयरमध्ये आता शिकताय, आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत यश अशोक जोगदंड, जे आहेत थर्ड इयर BSc ऍग्रिकल्चर गव्हर्नमेंट. दोघंही शिकतायत बरं, आणि दोघांनी मिळून किंवा त्यांच्यासोबत आणखीन त्यांचे मित्र आहेत जे ऍड आहेत या कार्यक्रमासाठी. पण हा शो कसा असणार आहे, काय काय आणखीन या शोमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, धाराशिवकरांसाठी एक नवी पर्वणी घेऊन ते आज आलेले आहेत. असे शोज खरं तर पुणे, मुंबई आणि आपण खरं तर युट्यूबवरती पाहतो, पण अशा एका वेगळ्या अनुभवासाठी मी देखील सज्ज झालेली आहे. तर आज कृष्णा आणि यश यांच्यासोबत गप्पा मारूयात, काय हा शो आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर्वप्रथम कृष्णा सर आणि यश सर, तुमच्या दोघांचंही मी रेडिओ तेरणामध्ये खूप खूप स्वागत करते.
3: नमस्कार, मी कृष्णा चंद्रकांत आनंदगावकर. सर्वप्रथम माझे परिचय करून देतो की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय कला मंच संयोजक आहे, आणि आम्ही एक नवीन संकल्पना सुरू केली आहे की धाराशिवमध्ये जेवढे काही नवोदित कलाकार आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांच्यासाठी एक भव्य व्यासपीठ निर्माण करून देणं. ॲज अ आर्टिस्ट मला पण असं वाटतं की माझ्या सोबतच्या कलाकारांनाही देखील सादरीकरणाची संधी भेटावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हा शो नियोजित करण्याचं ठरवलेलं आहे.
2: तर ही खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आज पहिल्यांदाच धाराशिवमध्ये असा वेगळा प्रयोग हा तुम्ही करण्याचं ठरवलेला आहे, हा पहिलाच प्रयोग आहे. तर ही संकल्पना कुठून आली आणि आपल्या धाराशिवमध्ये करावं असं केव्हा वाटलं?
3: मला मी 2 महिन्यांपासून ह्या का शोसाठी मी प्रयत्न करतोय. माझी मी पहिल्यांदा धाराशिवमध्ये जेवढे काही साहित्यिक वर्ग आहेत त्यांचं मी एकत्रीकरण करण्याचं ठरवून घेतलं. म्हणजे जे काही कवी आहेत, लेखक आहेत, त्यांचं मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करायचं ठरवलं. मग बघता बघता 100 जणांची मी एकत्रीकरण केलं, पण पाहिजे तसं त्यांच्याकडून मला प्रतिसाद मिळाला नाही. मग मी एकटाच करायचं म्हणलं, काय बोलू. तर मी सर्वप्रथम 2 महिन्यांपासून सर्व धाराशिवतील साहित्यिकांचं एकत्रीकरण करण्याचं ठरवलं. त्यानंतर सर्वांचं 100 जणांचं बघता बघता एकत्रीकरण देखील झालं. पण मी त्यांना सर्वांना ग्रुपमध्ये चर्चा केली की ओपन माइक शो करावा का, केला पाहिजे का, बैठक घ्यावी का, याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली, पण पाहिजे तेवढा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मग मी जरा विचारत पडलो. मग तोपर्यंत मला माझा लहानपणीचा वर्गमित्र यश जोगदंड माझ्या संपर्कात आला. मग त्यानं पण त्याच्या प्रोडक्शन हाऊस सुरू केलेलं आहे. मग त्याच्या प्रोडक्शन हाऊसची त्याने कॉन्सेप्ट मला क्लिअर केली. मग तो पण म्हणला की तू करत आहेस तर आपण दोघं मिळून करूयात का. तर ठीक आहे म्हणलं, करूयात, काय हरकत नाही, कोलॅबरेशनमध्ये करूयात, हरकत नाही. तुझी पण पब्लिसिटी होईल, माझी पण पब्लिसिटी होईल, आणि दोन्ही पण धाराशिवमध्ये चालेल.
2: तर कृष्ण सर, मला असं विचारच वाटतंय, खरं तर तुमच्या तुम्ही म्हणताय की तेवढा हवा तेवढा प्रतिसाद तुम्हाला भेटला नाही, पण जेव्हा यश म्हणजे ते गाणं मला खरं तर आता दोघांकडे बघून आठवतंय की मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा असं ते गाणं आहे, आणि तसाच गारवा बनत तुमचा मित्र तुमच्याजवळ आला आणि म्हटला की चल आपण दोघं मिळून आता तुझं देखील आपण जे काही कार्यक्रम असतील किंवा माझं जे प्रोडक्शन हाऊस आहे हे मिळून आपण कार्यक्रम करूयात, हे तुम्ही डिसाईड केलं दोघांनीही मिळून. तर हे डिसाईड करत असताना आता तुम्ही दोघंही स्टुडंट आहात, दोघंही लास्ट इयरला आहात, मग हे सर्व करत असताना आपल्याला काय म्हणतात पैशांची गरज भासते आणि स्वतः एकट्याने हा कार्यक्रम करणं तितकं पॉसिबल नाहीये, मग हे दोघं ठरवत असताना हे सर्व मॅनेजमेंट कसं केलं तुम्ही?
3: तर आम्हाला याची जाणीव होतीच खरी, पण आम्हाला वाटलं की आता आम्ही शिक्षण घेतोय पण आमच्याकडे पण तेवढा पॉकेट मनी पण सुद्धा नसेल, कारण आम्हाला पण जाणीव नव्हती की ह्याला इतका मोठा बजेट लागेल. पण खरं बघायला गेलं तर हा पहिलाच शो आहे, पण पहिल्याच शोमध्ये जर नाममात्रच बजेट ह्याच्यामध्ये तयार होऊ शकतो. तर आम्ही पहिल्यांदा समिती नेमायचं ठरवलं, जे की धाराशिव कलाकार कट्टा जे आयोजित करणार आहोत त्याच्यासाठी. मग बघता बघता एक दोघंजण आमच्यामध्ये समाविष्ट होत गेले. मग आम्ही टीम बनवली, कोअर टीम जे काय असेल ते. मग त्यात आम्ही चर्चा केली की पैशांचं कसं करायचं, काय करायचं. मग आमच्या टीममधल्या मेंबर्सनी मग मला आयडिया दिली की तुम्ही प्रायोजक शोधा, प्रायोजकांतर्फे तुम्ही कार्यक्रम आयोजित करा, त्यांच्याकडून मदत मागवा, असं बरंच काही. तर तिथून आम्हाला मदत भेटत गेली, मग कॉन्ट्री करत गेलो. मग आमचं ठरलं नव्हतं की जे आम्ही सहभागी करून घेणार आहोत, तर मग असं झालं. मग ते
2: म्हणजे कमिटी तुम्ही गोळा केलीत आणि सर्वांनी डिसाईड केलं की आता आपल्याकडे जे आयोजक तुम्ही घेतलात अशा आयोजकांना जोडून ही तुम्ही कमिटी तयार करून याच्यामधून ठरवलं की आता आपण प्रोग्राम करूयात म्हणून. मग तो प्रोग्राम तुम्ही 15 ऑगस्ट ही डेट का ठरवली आहे?
3: कारण आमचं ठरलं होतं 23 ऑगस्टला, पण 16 ऑगस्टला, पण 16 ऑगस्टला दुसरीकडे काहीतरी कार्यक्रम होता आणि कदाचित तो हॉल पण पेंडिंग असू शकतो, बिझी असू शकतो, त्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट 3 तारीख निवडली आणि दुपारी निवांत 3 च्या सुमारास आम्ही हे कार्यक्रम नियोजन करायचं ठरवलेलं आहे.
2: तर या नियोजनामध्ये तुम्ही हा कार्यक्रम कुठे घेताय हे आपल्या प्रेक्षकांना सांगावं किंवा श्रोतांना सांगावं?
3: तर आम्ही हा कार्यक्रम व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने करायचं असं ठरवलेलं आहे, कारण त्यांनी आम्हाला भव्य दिव्य जागा अशी उपलब्ध करून दिली आहे. तर आम्ही त्यांच्याच परिसरातील बाह्य सभागृहात आम्ही हा कार्यक्रम घेण्याचं ठरवत आहोत.
2: ओके, तर हा कार्यक्रम घेत असताना तुम्ही काही वयाची मर्यादा ठेवलेली आहे का?
3: आमच्या मनामध्ये आधी कल्पना होती की वयाची मर्यादा तर असलीच पाहिजे, पण मला असा विचार आला की धाराशिवमध्ये भरपूर कलाकार आहेत, हौशी कलाकार आहेत, त्यांना पण काहीतरी सादर करावं वाटत असेल. तर मी असं ठरवलं की आपला पहिलाच प्रयोग आहे, तर या पहिल्याच प्रयोगानिमित्त आपण वयाची मर्यादा ठेवायला नाही पाहिजे, जितके काही कलाकार आहेत त्यांना स्वइच्छेने सहभागी करून घेतलं पाहिजे.
2: अच्छा, तर त्याच्यासाठी एज लिमिट नाहीये बरं धाराशिवकर, आणि जे कोणीही आपले हौशी कलाकार असतील असं म्हणता येईल किंवा आपले प्रेक्षक वर्ग असतात ऐकणारे असे प्रेक्षक वर्गांसाठी देखील खूप एक मनोरंजनाची पर्वणी घेऊन हा ओपन माइक शो होणार आहे, त्यामुळे मी देखील सर्व श्रोत्यांना विनंती करते की या ओपन माइक शोचा नक्कीच तुम्ही देखील आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. तर सर, पुढे असं एक विचार असं वाटतंय, या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आणखीन तुमच्या तुम्ही खरं तर दोघंही शिकताय, तर तुमच्या महाविद्यालयाकडून शिक्षक वृंद जे आहेत त्यांचा कसा सपोर्ट राहिला दोघांना?
3: आम्ही आमच्या महाविद्यालयातील प्राचार्यांना फारशी ही कल्पना आम्ही कळवलेली नाही, पण आमच्या मराठीच्या प्राध्यापकांना आमची कल्पना आधीपासूनच माहिती आहे, कारण आम्ही जे 100 साहित्यिकांचा ग्रुप केलता त्यांच्या ग्रुपमध्ये पण ते समाविष्ट झालेले आहेत. मग त्या ग्रुपमार्फत पण त्यांना सुद्धा आमच्या ओपन माईक शोची संकल्पना माहीत झाली आहे.
2: आता आपण इतक्या वेळ बोलतोय ओपन माईक शो, पण बरेचसे आपले श्रोते जे आहेत त्यांना नेमकं ओपन माईक शो हा काय असतो हे कन्सेप्ट माहीत नाहीये, तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं.
3: ओपन माईक शो हा साधारणतः खुला मंच प्रकारात असतो, ज्यामध्ये की ज्याच्यामध्ये जे कलाकार असतात ते. तर ही ओपन माईक संकल्पना साधारणतः अशी आहे की, तर ह्याला आपण मराठीमध्ये खुला मंच असं म्हणू शकतो. तर यात असं आहे की ह्या शोमध्ये हा जे प्रयोग आहे, तर ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे कलाकार असतात त्यांना आपण ठरवून आमंत्रित करू शकत नाही, तर त्यांच्या स्वइच्छेने जे कलाकार आहेत, जे नवोदित कलाकार आहेत, स्पेशली जे प्रतिष्ठित कलाकार आहेत, ते स्वतःहून सादरीकरणासाठी आमच्या व्यासपीठावर येऊ शकतात असं.
2: ओके, तर श्रोत्यांना सांगावं असं वाटतं की खुला वर्ग जे आपले धाराशिवचे कलाकार आहेत अशाने सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. नवीन खरं तर दोघंही नवीन आहेत, कृष्णा आणि यश सर दोघंही विद्यार्थी असून त्यांनी हे नियोजन केलेलं आहे आपल्या धाराशिवकरांसाठी. खास हे नियोजन त्या दोघांनी केलं आहे आणि पहिलाच त्यांचा हा कार्यक्रम आहे, त्यामध्ये नक्कीच आपले धाराशिवकर भरभरून प्रतिसाद देखील देतील अशी आशाच करते. आणि हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून नवोदित कलाकारांना स्वतःची कला प्रेक्षकांसमोर सादर करण्याची आणि अनुभवी कलाकारांकडून प्रेरणा घेण्याची आणि कला क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची एक अनोखी संधी देखील देत आहे. तर पुढे आता आपण वळत कृष्ण सरांसोबत तर आपण बातचीत केली, पण पुढे यश त्यांचा मित्र देखील त्यांच्यासोबत आलेलाच आहे, तर आता आपण त्यांच्याकडे वळूयात. तर यश सर, तुमचं देखील रेडिओ तरुणामध्ये मी आरजे प्रगती खूप खूप स्वागत करते.
4: धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम धन्यवाद मॅडम मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मी स्वतः एक आर्टिस्ट आहे, एक लेखक आहे, गायक, तबलावादक, म्हणजे असे आहेत भरपूर टॅलेंट्स, पण
2: म्हणजे कलाकार स्वतःमध्येच दडलेला आहे तुमचा. तर यश सर, तुमच्याकडे वळत असताना तुम्ही थर्ड इयर BSc ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट इथे शिकताय आणि हे करत असताना आता तुम्ही देखील सांगितलं की कृष्ण सरांनी सांगितलं की तुमचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे, तर त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी देखील उत्सुक आहे की तुम्ही कुठले प्रोजेक्ट करता आणि काय काय करता आणखीन तुम्ही.
4: म्हणजे माझा प्रोडक्शन हाऊस आता सुरुवातीच्या कालावधीत आहे, म्हणजे सुरुवातीचा त्याचा म्हणजे सुरुवातीचा
2: स्टार्टअप
4: आहे आता सध्या. त्यावर मला असं युनिक कन्सेप्ट आणायचे आहे जे की मराठीत पहिल्या सुरूच माझ्या मते प्रेझेंट होईल. माझ्या मते मराठी सिनेमाला एक नवीन ओळख देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. माझा प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे अंतरंग फिल्म्स प्रोडक्शन. हे नाव म्हणजे असं युनिक असलं तरी माझ्यासाठी खूप पर्सनल आहे आणि ह्या नावात माझ्या मते खूप काही सार दडलेला आहे. अंतरंग म्हणजे आपण न संपणारा रंग किंवा आपल्या अंतकर्मातला रंग, मीन्स कला, असं माझं कन्सेप्ट आहे. तर
2: हे असं तुमचं अंतरंग आहे आणि अंतरंग म्हणजे खरं तर तुम्हाला सांगायचं, आता ते खूप भीत आहेत बोलताना, पण ते म्हटले की ते तबला वाजवतात, उत्तम गायन करतात, लेखक आहेत असं देखील त्यांनी सांगितलंय, तर त्यांच्याकडे बघून अजिबात वाटत नाही माहिती त्यांच्याकडे एवढ्या कला आहेत. पण त्यांच्याकडे आहेत, ही कलाच जोपासत त्यांनी हा उपक्रम केलेला आहे दोघांनी देखील. तर यश सर, पुढे असं विचारच वाटतं की जेव्हा तुम्ही कृष्णा सरांसोबत भेटलात आणि जेव्हा तुम्ही त्यांची कन्सेप्ट ऐकलीत तेव्हा मग तुम्हाला कसं वाटली ती कन्सेप्ट ऐकून आपल्या धाराशिवमध्ये करतोय आपण, करू शकतो का किंवा कसं होईल याचं काही दडपण होतं का?
4: नाही नाही, मी पहिल्या सर्व कृष्णाचं एक पोस्टर पाहिलं होतं, त्याने मला त्याच्या साहित्यिक कट्टा या ग्रुपमध्ये ॲड केलं होतं. तर त्याने एक पोस्टर ठेवलं होतं ओपन माईक शो म्हणून येणार आहे असा. तर मी त्याला विचारलं की बाबा काय आहे याच्यात नेमकं, कसं तू करणार आहेस असं तसं. मग हा पण म्हणला असा असा प्लॅन चालू आहे माझा करण्याचा. मग मी म्हणलं की करूयात आपण दोघं, जर तुला काही हरकत नसेल तर आपण दोघं चालू करूयात. तुझं बी म्हणजे तुला पण असा एखादा पार्टनर पाहिजे जो की असा डेडिकेटेड आणि सपोर्टिव्ह भूमिकेत, आणि मला पण व्हिडिओग्राफी आणि इव्हेंट्स मॅनेजमेंटचा म्हणजे
2: मला
4: एक्सपिरियन्स आहे आणि आवड पण आहे, त्यामुळे मी म्हणलं आपण दोघं करूयात, काही हरकत नाही. पहिल्या सर्व आपण काय करूयात, आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्या प्रिव्हियसमध्ये कोणी केलंय का, ओपन माईक शो ह्याच्या आधी कोणी केलंय का, त्यांची आपण भेट घेऊयात. आम्ही गेलो, एक दोन जणांना भेटलो, त्यांची भेट घेतली, जरा थोडीफार मुलाखत वगैरे त्यांचं म्हणजे घेतली आणि एक असा फॉर्मॅट किंवा एक असा डाटा काढला जेणेकरून आम्हाला समजेल की ऑडियन्स कसा आहे धाराशिवमधला. आता मी इतके वर्ष इथे राहतोय की मी असं पाहत आलोय की इथे ऑडियन्स नाही आहे माझ्या मते, जो पुणे मुंबईत या ठिकाणी आहे, म्हणजे असं सपोर्टिव्ह नाही. म्हणजे आपलं नाटक झालं म्हणजे कितीही कार्यक्रम आपण घेऊया धाराशिव मध्ये, फक्त असा
2: प्रेक्षक वर्ग तेवढा प्रेम देणारा
4: नाही, प्रेम देणारा नाही हो असं वाटतं. तर माझ्या मते आपण तो हुडकून काढला पाहिजे. हे त्यांच्या चुकी नाही की ते प्रेम देत नाहीत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
2: काय बात आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत. आपल्या म्हणजे प्रेक्षक वर्गाला हे सांगावं लागतं, प्रेक्षक वर्ग असतात. तर हे प्रेक्षक वर्गांना आता नमूद करावं असं वाटतंय की हा शो तुम्हाला फ्री मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कृष्णा सर आणि यश सरांनी हा जो उपक्रम केलेला आहे त्यांना नक्कीच दाद देण्यासाठी, तर जास्तीत जास्त धाराशिवकरांनी त्या दोघांनाही प्रतिसाद द्यावा आणि त्यांचा भरभरून प्रेम द्यावं. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील बाह्य सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर यश, तुम्ही 3rd इयर BSc ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट ते शिकताय, पण 12वीनंतर तुम्ही हे शिक्षण घेतलंय की 10वीनंतर?
4: हा, 10वीनंतर मी तबल्याचा क्लास लावला होता.
2: अच्छा, ती आवड कशी जोपासली तुम्ही?
4: ती आवड म्हणजे मला लहानपणापासूनच वाद्य वाजवण्याची आवड आहे. मी जिथे तबला म्हणजे असं टेबल डब्बा वगैरे जिथे दिसेल तिथे मी माझी कला सादर करतो. म्हणजे घरात असा रिकामा टाईम असला की मी काही ना काहीतरी वाजवत असतो आणि गाणंही म्हणत असतो, कधी कधी गाणंही लिहितो आणि वाजवत पण असतो.
2: तर असं म्हणतं की तुम्हाला आता आठवत आहे का की आपल्या श्रोत्यांना ते तुम्हाला ऐकावं असं वाटेल?
4: तर माझ्या सर्वात जवळचा म्हणजे जवळचं गाणं एक आहे जे की तुम्हाला सर्वांना माहितच असेल, ओमकार भोजने यांनी गायलेलं, तर ते मी गाणं सादर करतो. माफ करा माझा ह्यावेळेस गळा थोडा पहिल्या सुरुवातीला, म्हणजे मी याच्या आधी कधी माईकवर बोललो नाही.
2: तर आपल्या माईकवरती सर्वच जेव्हा पहिल्यांदा बसतात तेव्हा सगळ्यांचा सर हा प्रॉब्लेम होतो, पण तुम्ही एकदम निश्चित राहा, आपले श्रोते जे आहेत ते नक्कीच ऐकून त्यांना देखील खूप छान वाटेल.
4: तर मी त्याच्या त्या गाण्याच्या 2 ओळी तुम्हाला सादरी करू इच्छितो. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. तुझी तुलाच पुरी करायची, हौसा कशी उंच उडायची. गड्या तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची कधी नडायची. दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर.
2: तर खूप छान, खूप छान. तुम्ही म्हटलात जमणार नाही, पण जमलं. ते आपण केलं तरच ते होत असतं. खूप छान यस सर. आणि मग हे करत करत असताना तबला, गायन आणि लेखन हे देखील करतात, तर लेखनाची आवड परत कशी जोपासली?
4: लेखनाची आवड म्हणजे मला लहानपणी सिनेमा पाहायची खूप आवड होती. हळूहळू मी निबंधही लिहित गेलो, ते निबंध मी स्वतःहून पण चेक करत गेलो. त्यामुळे सरांचाही मार खाल्लेला आहे मी. आदल्या दिवशी मी सह्या करायचो. आणि मी तुळजापूरला शिकत असताना तिथे एक सर होते, त्यांना बी मी असं सांगायचो मला अशी अशी आवड आहे. मग ते जरा ते पण जरा मार्गदर्शन हे ते करायचे. तिथून पण मला लेखनाची आवड लागली. पण आता जास्त त्यात म्हणजे जरा पॉज घेतला होता मी मध्ये लॉकडाऊनच्या काळात. त्याच्यात मी एडिटिंग जरा त्याच्यावर फोकस होता, एडिटिंगवर. तर मग म्हणलं की लेखनाची आवड तर आहेच, गायनाची आवड आहे, पण मला आहे ना रिप्रेझेंट करायला एक हे नाही, स्टेज नाही. आणि असंच मी रिसर्च करता करता धाराशिवमध्ये तर फार तर नाहीत कार्यक्रम होत असे पर्टिक्युलर म्हणजे. तर म्हणलं आपण करूयात, म्हणजे मला माहिती आहे म्हणजे एक कलाकार काय फील करतो जेव्हा त्याला संधी करायला भेटत नाही, एवढा असून त्याच्याकडे टॅलेंट असून सुद्धा. आता सध्या आपण आजूबाजूला बघितले तर 100 मधले माझ्या मते 60% तर कलाकार असतो.
2: धाराशिवमध्ये कलाकारांची कमी नाही आहे असं म्हणतात, पण त्यांना प्रॉपर हवं ते स्टेज भेटत नाही अशी थोडीशी खंत तुम्हाला वाटते इथे. तर मग हे करत असताना पुढे मग आता लेखन झालं, गायन झालं, तबला झालं, व्हिडिओग्राफी इकडे परत कसं ओळखत तुम्ही?
4: इकडे मी जसं सांगितलं लहानपणी मला पिक्चर हे ते मुव्हीज पाहायला फार आवडतं, तर मला हळूहळू मी थिएटरमध्ये जायला लागलो, म्हणजे पिक्चर सिनेमागृहात पाहायला जायला लागलो दर महिन्याला. आणि असंच एक असा मूवी पाहिला की त्यांना मी इन्स्पायर्ड झालो खूप. म्हणजे असं वाटलं की आपला पण असं एखादं असावं पिक्चर जेणेकरून कळावं की मराठी इंडस्ट्री पण काही कमी नाही. माझ्या मते आपण देशात आपण पहिला सिनेमागृह सिनेमा आणला, दादासाहेब फाळके यांनी पहिला सुरू आपल्या भारतात सिनेमा आणला. माझ्या मते मराठी इंडस्ट्रीज पाठीमागे आहे कम्पेअर टू सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. तर आपण असं आपण आपलं जे स्थान आहे ते आपल्याला मिळत नाही सध्या तरी. तरी माझा असा फोकस चालू आहे की एखादी अशी फिल्म घेऊन यावी की कळव म्हणजे मराठी सिनेमा काय करू शकतो,
2: किंवा आपल्या सर्व रसिकांना दाखवायचं की एक धाराशिवचा देखील मुलगा काय करू शकतो हे तुम्हाला दाखवायचं. खरं तर की आपल्या प्रेक्षक जे आहेत की जे कला असून देखील पुढे जात नाही अशी कला स्वतःतली तुम्ही आता तुमच्या व्हिडिओग्राफीमधून तुम्ही लोकांना दाखवणार आहात, तर अशा कुठला सिनेमा किंवा तुमचं कुठलं प्रोडक्शन हाऊस मध्ये आता तुम्ही कुठली स्टोरी घेऊन किंवा फिल्म शॉर्ट फिल्म वगैरे घेऊन काही करत आहात का?
4: आता सध्या एक असा चालू आहे प्रोजेक्ट, पण त्याचं मी आताच काही सांगू शकत नाही, पण असा चालू आहे प्रोजेक्ट. मी त्यावर 3 वर्ष झालं काम करतोय, रायटिंग्स वगैरे ते करतोय. आता मी सध्या टीम हुडकतोय, एक अशी परफेक्ट टीम मला पाहिजे आहे ते पण आहे, आणि मला काही आर्टिस्ट पण पाहिजे आहेत जे की मला ह्या शो मधून मिळू शकतात.
2: येस येस, हे पण एक पॉझिटिव्ह आहे की या शो मधून बरेचसे कलाकार तुम्हाला भेटू शकतात तुमच्या प्रोजेक्टसाठी. जे आपले श्रोते आता लाईव्ह ऐकतात धाराशिव मधील किंवा इतर देखील असतील, मग तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला कलाकार आणि असं तुमची प्रोजेक्टची टीम एक तुम्हाला लागणार आहे, पण ज्यांना तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल असे जे श्रोते आता ऐकतात त्यांनी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा करावा?
4: माझं एक पेज आहे अंतरंग फिल्म्स प्रोडक्शन, या पेजवर हे पेज सर्व ठिकाणी अवेलेबल आहे, म्हणजे जेवढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे,
2: युट्यूब वरती, इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती, इथे अंतरंग
4: ट्विटर वरही अवेलेबल आहे.
2: ओके,
4: त्यात जर तुम्हाला धाराशिव मध्ये जरी असं एखादा प्लॅटफॉर्म पाहिजे की जिथे आपण रिप्रेझेंट करू शकतो आपली कला ऍक्टिंग वगैरे, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि विषय कसा आहे, सध्या तरी मी सुरुवातीच्या काळात आहे, म्हणजे माझ्याकडे कोणतंही असं मोठं हे नाही,
2: बजेट नाही,
4: बजेट नाहीये, किंवा पण मी करणार आहे,
2: हे स्पॉन्सरशिप नाहीये तुमच्याकडे असं म्हणतात,
4: स्पॉन्सरशिप नाहीये,
2: त्यामुळे तुम्ही थोडेसे मागे आहात.
4: हो,
2: पण जर अशी टीम तुम्हाला भेटली तर नक्कीच तुम्ही प्रोजेक्ट तो सुरू करणार आहात तुमचं लवकरात लवकर. तर खरं तर ही खूप मोठी मोठी गोष्ट आहे धाराशिवकरांसाठी. यस सारखे असे बरेचसे कलाकार आपल्या धाराशिवमध्ये आहेत ज्यांना स्वतःच काहीतरी करून दाखवायचं आहे, आणि खरंच तुमच्या या पुढच्या भविष्यात होणाऱ्या प्रोजेक्टसाठी आणि इतर देखील जे तुम्हाला गोष्टी तुम्हाला संपादन करायच्या आहेत अशा गोष्टींसाठी मी देखील खूप तुम्हाला शुभेच्छा देते. रेडिओ तेरणाकडून देखील तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि पुढे वळत आता कृष्ण सरांकडे जाऊया. तर कृष्ण सर, तुम्ही तेरणा कला वाणिज्य महाविद्यालय लास्ट इयरमध्ये शिकतायत असं म्हटलं तुम्ही, पण तुम्ही देखील कला वाणिज्य हे क्षेत्र का निवडलं?
3: तसं म्हणजे मी 11वी 12वीला कला शाखा निवडली होती कारण मला मराठी विषयाची आवड आहे, पण आणि मला तिथूनच मला लिखाणाची आवड लागली.
2: म्हणजे तुम्ही लिखाण पण करता?
3: हो, मी लिखाण पण करतो आणि मी कविता पण लिहितो.
2: आता मग एखादी कविता अशी कुठली आठवते तुम्हाला?
3: कविता आहे, आठवते
2: नक्कीच आपल्या श्रोतांना ऐकूयात आपण ती देखील कविता. म्हणजे दोघंही इतके कलांनी भरलेले आहेत ना, म्हणूनच हा त्यांनी शो ठेवला असं मला आता श्रोत्यांना सांगावंसं वाटतंय.
3: कविता आहे मराठीचा तास. मराठीचा तास म्हणजे आवडीचा तास, जणू फुलांच्या गर्दीत मोगरा ऐकास. मराठीचा तास आला की मन खुलून येतं, मराठीचा तास आला की मन खुलून येतं, जसं पावसाचा सर आलं की मन प्रसन्न होतं. मराठीचा तास आला की मन खुलून येतं, जसं पावसाची सर येऊन मन प्रसन्न होतं. मराठीचा तास म्हणजे साहित्याची गोडी, ज्ञानसागरात वाहण्यासाठी विद्येची होडी. मराठीचा तास आणि समोर आवडीचे सर, मराठीचा तास आणि समोर आवडीचे सर, आणि विनोदाची जादू मनोरंजनाचा कहर. मराठीचा तास नेमका विषयच आहे खास, बाकी विषय बरे पण तो एकटाच आहे बास. मराठीचा तास नेहमी असतो खूपच भारी, मराठीचा तास नेहमी असतो खूपच भारी, व सर त्या कथांची गोष्टच लिहिणारी, व सरांच्या त्या कथांची गोष्टच लिहिणारी.
2: खूप छान, खूप छान. मलाच माझे मराठीचे सर आठवले. इतकी छान कविता, खूप सुंदर सर. आणि खरंच आज दोघांनाही भेटून खूप छान वाटलं. एक कलाकार दोघंही जरी एक नवीन उपक्रम घेऊन धाराशिवमध्ये येत असतील तरी दोघांकडे देखील ही कला आहे, म्हणूनच ते इतर कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील बाह्य सभागृहामध्ये 15 ऑगस्ट रोजी होणार आहे 3 वाजता. तर सर, जर आपले श्रोते रजिस्ट्रेशन करणार असतील किंवा आपले श्रोते जे ऐकतात यांना कॉन्टॅक्ट करत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे?
3: तर श्रोत्यांना आपण आपल्या धाराशिव कलाकार कट्टा या इंस्टाग्राम पेजवरती आपण माहितीचे आपल्या कार्यक्रमाची माहिती आपण त्याच्यावर अपलोड करतच असतो. जर कुणाला जर कुण्या कलाकाराला जर आमच्या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या धाराशिव कलाकार कट्टा या इन्स्टा पेजच्या बायोमध्ये फॉर्मची लिंक दिली आहे, ते फॉर्म भरून ते अधिकृत सहभाग घेऊ शकतात.
2: ओके, म्हणजे कलाकार कट्टा, धाराशिव कलाकार कट्टा हे पेज आहे, तिथे तुम्ही जायचं आहे आणि तिथे लिंक त्यांनी शेअर केली आहे, त्याच्यामध्ये ती लिंक ओपन करून तुमचं रजिस्ट्रेशन देखील तुम्ही करू शकताय. तर काही जणांना ते समजणार नाही, तर अशा अशा कलाकारांना तुम्ही तुमचा नंबर देखील सांगू शकता.
3: हो, 74-10-71-98 कृष्णा चंद्रकांत आनंदगावकर,
4: 87-67-03-66-00 यश अशोक जोगदंड.
2: दोघांचे नंबर देखील आपल्या श्रोत्यांना मी सांगितलेच आहेत. जे कलाकार आहेत ज्यांना या पेजवरती जाऊन समजणार नाहीये, अशांसाठी पुन्हा एकदा मी कृष्णा आनंदगावकर यांचा नंबर सांगते, 74-10-71-98 आणि यश यांचा देखील नंबर सांगते. जर आपल्याला काही समजत नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण कार्यक्रमांचं नियोजन काय तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही 87-67-03-66-00. तर अशा दोन्हीही कलावंतांना भेटून मला देखील खूप छान वाटलं आज त्यांच्यासोबत गप्पा मारून. आणि हा जो त्यांनी उपक्रम ठरवला आहे धाराशिवमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम त्यांनी राबवायचं ठरवलं आहे,
3: हा खुला मंच असणार आहे. त्यामुळे ह्या खुला मंचमध्ये जे कोणी पार्टिसिपेट होणार आहेत ते त्यांच्या स्वइच्छेने होणार आहेत, तर त्यामुळे आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक अधिकृत सहभाग प्रमाणपत्र आम्ही त्यांना प्रदान करणार आहोत व त्यासोबत आम्ही त्यांना त्यांचे शूट केलेले प्रोफेशनल व्हिडिओ सुद्धा आम्ही त्यांना प्रदान करणार आहोत.
2: क्या बात आहे, खूप छान. म्हणजे त्यांचं जे टॅलेंट आहे ते आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल याचं देखील तुम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर मग आपल्या धाराशिवकरांना काय सांगावं असं वाटतं जाता जाता?
3: तर मी असं सांगेन की आता आपले धाराशिव शो, धाराशिव ओपन माइक शो जे आहे येत्या 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे, तर लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवून घ्यावा. आपल्या धाराशिव कलाकार कट्टा या इंस्टाग्राम पेजवर फॉर्म दिलेला आहे आणि आपली जे स्थळ असणार आहे कार्यक्रमाचं ते व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या बाह्य सभागृहात असणार आहे आणि जागा लिमिटेड असणार आहेत. जर कोणाला या शोमध्ये संधी मिळाली नाही तर आम्ही पर्व आणत आहोत ज्यामध्ये आम्ही दर 3-4 महिन्यानंतर हे शो चालवणार आहोत. आणि ज्यांना कुणाला काही संकल्पना जर समजली नसेल तर अवश्य तुम्ही एकदा आमच्या संपर्क क्रमांकावरती कॉल करून आम्हाला विचारू शकता आणि जास्तीत जास्त श्रोत्यांनी या आमच्या शोमध्ये रस दाखवावा अशी विनंती.
4: मी देखील असं सांगू इच्छितो की धाराशिवकरांनी सर्वांनी आपल्या कलेला प्रतिसाद द्यावा, त्या व्यासपीठाचा लाभ घ्यावा. आम्ही जो हा शो करतोय या तर आम्ही हा जो शो घेतो आहोत त्या शोला जास्तीत जास्त लोकांनी प्रोत्साहन करावं व प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो. तर आपली सर्वांची भेट होईल मी अशी आशा ठेवतो की आपण सर्वजण भेटू 15 ऑगस्ट दुपारी 3 वाजता व्यंकटेश महाजन सभागृह धाराशिव येथे. धन्यवाद मॅडम.
2: तर दोघांचेही मी आभार मानते. दोघंही स्टुडंट असून हा उपक्रम ते पहिल्यांदा धाराशिवमध्ये करत आहेत, त्याबद्दल कृष्णा सर आणि यश सर दोघांचेही मी अभिनंदन करते आणि पुढील देखील अशा शोसाठी मी देखील एक्साइट असणार आहे. त्यामुळे नक्कीच हे पर्व देखील जे आहे ते नक्कीच यशस्वी होणार आहे आणि दुसरं तिसरं असं चौथं असे म्हणत 100 पर्व यावेत अशी मी शुभेच्छा देते तुमच्या दोघांनाही आणि तुमच्या दोघांनाही तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा रेडिओ तेरणाकडून देते. तर सर्व जे धाराशिवकर आहेत या ओपन माईक शोचा सर्वांनी लाभ घ्यावा, कलेची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हावं, धाराशिवमधील कला चळवळीला अधिक बळ द्यावं हीच या सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, अगदी काही सीट्स रिकामे आहेत. तर दोघांनाही शुभेच्छा. तर यश सर तुम्हाला देखील कोणतं गीत आवडतं हे नक्कीच तुम्ही सांगू शकता.
4: माझा सर्वात आवडतं गीत हे मन उदान वाऱ्याचे हे आहे.
2: ओके, तर थँक्यू सो मच, दोघांचेही खूप खूप आभार आणि बेस्ट ऑफ लक. तर भेटूयात, असंच ऐकत रहा रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्यघर.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा जो आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे शिवार वार्ता, या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयावरील माहिती देखील आपण करून घेणार आहोत. श्रोते हो, आपण बघितलेलं आहे जर आपल्या भागामध्ये जर अवर्षणग्रस्त परिस्थिती असेल किंवा पाण्याची परिस्थिती जर कमी असेल, आपल्याकडं पाणी जर कमी असेल, तर अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचा अतिशय कार्यशीलपणे वापर करणं, कार्यक्षमरित्या वापर करणं हे खूप गरजेचं आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सिंचन व्यवस्था उत्तम करणारी जी यंत्रणा आहे त्याला आपण तुषार सिंचन या नावानं ओळखतो. तर तुषार सिंचनाच्या संदर्भात आणखी आपण मंडळी जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी चा आपल्याला वापर कसा करता येऊ शकतो, कोणकोणती साधनं उपलब्ध होऊ शकतात अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये, किंवा आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असेल किंवा असं नसेल तरीही पाणी जरी आपल्याकडे जास्त उपलब्ध असेल तरीसुद्धा उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करता येईल या संदर्भातसुद्धा शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, अवर्षण सदृश परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमरित्या वापर होणं गरजेचं आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये नेमकं पाणी देणं शक्य नसते, त्या दृष्टीनं तुषार सिंचनाच्या बाबतीत सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत. प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणं आवश्यक आहे, तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नाही. पिकाला लागणारे नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणं गरजेचं आहे, तुषार सिंचन पद्धतीत ते शक्य आहे. प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून होणारा पाण्याचा अपव्यय 30-40% होतो, तुषार सिंचन पद्धतीमध्ये हा अपव्यय आपल्याला टाळता येऊ शकतो. ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा जमिनीत तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. सऱ्या वरंबे चाऱ्या खाली जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास 16% जास्तीचे क्षेत्र वापरता येते. तुषार सिंचन पद्धतीत नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही, जमिनीची धूप होत नाही. तुषार सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खतं देखील देणं शक्य आहे. पाणी वापरात लक्षणीय 50% उत्पादनात लक्षणीय वाढ आपण करू शकतो. त्याचबरोबर जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने मुळाभोवती जमीन संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो, तणांचे प्रमाण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे देखील शक्य असते. तुषार सिंचनासाठी जी उपयुक्त पिके आहेत त्याच्या संदर्भात मंडळी आपण जाणून घेऊ. त्याच्यामध्ये गहू, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, मका, तंबाखू, ऊस, लसूण, टमाटे, कोबीवर्गीय पिके, त्याचबरोबर कापूस, द्राक्षे, चिकू, पेरू, बोर, चहा, कॉफी, रबर, पुष्पवर्गीय पिके, नर्सरी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने तुषार सिंचनाचा वापर करता येतो. सध्या सोयाबीनमध्ये देखील आपण तो वापर करू शकतो. आता तुषार संचाची निगा ज्या आहे संदर्भात माहिती करून घेऊयात. या पद्धतीत तुषार पाईपलाईन फिटिंग्ज, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नका. तुषार तोटीतील वायझर झिजले असल्यास ते बदलून टाकावे. तुषार तोटीचा वायसर स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा थोडी स्प्रिंग ताणून तिचा ताण वाढवावा आणि स्प्रिंगच बदलावी समजा जर वेळ आली तर. किंवा सर्व फिटिंगचे बोल्ट आणि नट जे असतात ते घट्ट करून घ्यावे. तुषार पाईप टी बेंड RC इत्यादीमधील रबर रिंग काढून साफ करावीत. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी, अन्यथा तिथून पाण्याची गळती होताना आपण सतत पाहत असतो. त्याच्यामुळे ह्या टेक्निकल बाबीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. RQ RC मधील रबरी रिंग झिजल्यास संच चालू असताना देखील त्यामध्ये रायझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येते असे झाल्यास ती रिंग बदलून टाकणं देखील गरजेचं आहे. तुषार पाईपांना लावलेला हुक आणि त्या पाईपाचं शेवटचं टोक यामधील अंतर 2.5 ते 3 इंचापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे. तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात, त्यासाठी हे अंतर ठीक करून घेणं गरजेचं आहे. तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपलमधून काढून थंड अंधाऱ्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या करून ठेवणं देखील गरजेचं आहे. आता यानंतर बघणार आहोत रेनगन सिंचन. रेनगन पाणी पावसाप्रमाणे पडत असल्यामुळे पिकांच्या पानावरील ऊळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, त्यामुळे अन्नद्रव्य तयार होण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते. तुषार सिंचनाप्रमाणे रेनगन सिंचनाचे देखील अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये पिकावर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावण सरीसारखे रिमझिम पडत असते. जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात. रेनगनने डोंगराळ चढउतराच्या जमिनी ओलिताखाली सहज आणता येऊ शकतात. पानावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळं बुरशीजन्य रोगांपासून, किडींपासून पिकांना संरक्षण मिळू शकतं. अति उन्हाळ्यात आणि कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आर्द्रता वाढते, यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होऊ शकते. वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते, अशा वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन अतिशय फायदेशीर आहे. पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक या पाण्यात मिसळून द्रवरूपात पिकाला मिळतात. विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलियर स्प्रे प्रमाणे अन्नघटक पिकास मिळतात. ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा, बटाटा, भुईमूग, पेरू अशा फळझाडांमध्ये किंवा तृणधान्य, गळित धान्य या पिकांसाठी सुद्धा रेनगन जी आहे ती उत्तम प्रकारे वापरता येऊ शकते. पाण्याचा कमी आवक असलेल्या विहिरी बोरसाठी कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी रेनगनचा वापर आपणास करता येऊ शकतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळं रेनगन सध्याच्या काळात जास्त उपयुक्त ठरत आहेत. मंडळी, ही उपयुक्तता जरी आपण पाहिली असेल तरी रेनगनची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रेनगन आणि ट्रायपॉड स्टँड एका जागेवरून दुसरीकडे नेत असताना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. रेनगनला तेल किंवा ऑइल लावू नये, त्यामुळे गनच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. रेनगनचे वाल्व कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नका. ओलीत संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. रेनगन सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी. सुरुवातीचा पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी बायपास असेंब्लीची गरज आहे. ट्रायपॉड स्टँडची उभारणी अचूक झाली आहे का याची देखील शेतकरी बंधूंनी काळजी करणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, परिस्थिती कुठली असो, आपल्याकडे पाणी कमी उपलब्ध असेल, जास्त उपलब्ध असेल, तरीसुद्धा पाण्याचा अपव्यय आपल्या शेतीमध्ये होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. सद्य परिस्थिती असो किंवा इतर परिस्थिती असो, अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध जे आपल्याकडं पाणी आहे त्याचा योग्य वापर जर आपल्याला करायचा असेल तर ही सिंचनाची अत्याधुनिक साधनं जी आहेत याचा देखील आपल्या शेतकरी बांधवांनी वापर करणं गरजेचं आहे. त्यातील तांत्रिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे. या जर बाबी आपण व्यवस्थितपणे पाळल्या तर आपल्याकडं भिजणाऱ्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होऊ शकते किंवा जे आपल्याकडं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 50% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं आपण पाण्याची बचत देखील करू शकतो आणि यातूनच आपला फायदा देखील वाढणार आहे. आणि या पद्धती वापरत असताना फार कष्टाचं काम शेतकरी बांधवांना करावं लागत नाही आणि उत्पादन देखील यामधून जास्त मिळू शकतं. म्हणून भविष्यामध्ये जर आपण शेती व्यवस्थापनाचा आणि पाणी वापराचा जर विचार करत असाल तर मोकाट पाणी किंवा बांधणं पाणी देणं हे आपण कटाक्षानं टाळणं आता शेतकरी बंधूनं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल, बहुभूधारक शेतकरी असाल, शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे यापेक्षा आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा कशा पद्धतीनं चांगला वापर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येईल याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून अवर्षण असेल किंवा जास्त पाणी असेल अशा वेळेसुद्धा आपल्याला योग्य रीतीनं पाणी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
5: तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा.

अंडा अंडा कोंबडी बसला कचा जा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो बसला कचा जा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो चला मजे न राहू सारे हसवूया दुनियेला चला मजे न राहू सारे हसवू

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर,
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका चित्रपटातील गीतं आपण ऐकत असतो आणि त्या गीतांचा आस्वाद आपण घेत असतो। आज याच माध्यमातून आपण ज्या चित्रपटातील गीतं ऐकणार आहात तो चित्रपट आहे 1998 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट प्यार किया तो डरना क्या। या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटातील एक जुनाच फॉर्म्युला पण नव्यानं आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं सोहेल खान यांनी आणि या चित्रपटाचे निर्माते होते बंटीवालिया आणि स्वतः सोहेल खान। एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी जिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि प्रेक्षकांना तिकीटवारीवर उभा केलं। या चित्रपटाच्या माध्यमातून संगीत असेल, अनेक हलके फुलके विनोद असतील, त्याचबरोबर ॲक्शन असेल, या माध्यमातून एक चांगलं मनोरंजन प्रेक्षकांच्या भेटीला आलं। तेव्हा आज आपण ऐकणार आहोत प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील सुपरहिट गीतं।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश आपण थोडक्यात बघणार आहोत. या चित्रपटाची जी प्रमुख नायिका आहे मुस्कान, जिचा भाऊ अरबाज आणि चाचा धर्मेंद्र यांच्या मदतीनं मुस्कान शहरामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करते आहे. याच दरम्यान शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये तिची भेट सूरज याच्याशी होते. परंतु जे संस्कार आहेत दिलेले ते टिकवण्यासाठी ती पुन्हा गावाकडे जात आणि सूरज तिच्या पाठोपाठ पुन्हा गावाकडे जातो. परंतु सूरजला ते सर्वजण नाकारतात आणि सूरजला एक संधी देतात की तू स्वतः आमच्यासमोर सिद्ध हो. आणि सर्व प्रसंगावर मात करून शेवटी सूरज स्वतः सिद्ध होतो आणि मुस्कान आणि मुस्कानबरोबरचं त्याचं प्रेम विजयी होतं. अशी हलकी फुलकी लव्ह स्टोरी आपल्याला प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिसून येते.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाच्या माध्यमातून काजोल आणि सलमान खान ही एक नवी जोडी आपल्याला पडद्यावर पाहावयास मिळाली. या दोघांनी याच्या अगोदर नायक नायिका म्हणून कुठल्याही चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केलेली नव्हती. याच्यामध्ये भाव खाऊन गेलेली भूमिका ती म्हणजे अरबाज खान याची. अरबाज खान याच्या फिल्मी करिअरमधील महत्वाचा चित्रपट म्हणून प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाकडे आपल्याला बघता येईल. काजोलनं तिची जी हटकी इमेज होती, तिचं जे चुलबुलेपण होतं, ते पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. पण सलमान खानचं त्याच्याहून अधिक कौतुक करावं लागेल. घरचं प्रोडक्शन असतानाही सलमान खाननं अतिशय उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला आणि बॉक्स बारीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिचून आणण्यामध्ये यश मिळवलं. अरबाज खान आणि सलमान खान यांचं कॉमिक टायमिंग आणि धर्मेंद्र यांचा सशक्त अभिनय या चित्रपटाला तारून गेला. तेव्हा आपण ऐकतोय प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील सुपरहिट गीतं.

प्यार किया तो डरना क्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले. धर्मेंद्र, सलमान खान, काजोल, अरबाज खान, किरण कुमार, अंजली, कुणिका, निर्मल पांडे, आशिफ शेख, अशोक सराफ आणि टिकुल तलसानिया यांच्या देखील प्रमुख भूमिका होत्या. पण याच्यामध्ये आणखी एक पात्र स्मरणात राहतं, ते म्हणजे निर्मल पांडे यांनी उभा केलेला ठाकूर विजय सिंग. निर्मल पांडेच्या ज्या महत्वाच्या भूमिका होत्या त्याच्यामध्ये ही खलनायिका भूमिका आपल्या कायम स्मरणात राहते. परंतु या चित्रपटानंतर दुर्दैवानं निर्मल पांडे यांचं निधन झालं.

श्रोते हो, प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार जतीन ललित यांनी. परंतु या चित्रपटामध्ये भाव खाऊन गेलं ते हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं ओढली चुनरिया हे गीत. या गीतानं जास्त वाहवाही मिळवली आणि सर्वसाधारणपणे सलमान खाननं ज्या मोठमोठ्या कलाकारांना ब्रेक दिलेला होता त्याच्यामध्ये या चित्रपटाच्या माध्यमातून हिमेश रेशमिया नावाचा कलाकार पुन्हा आपल्या समोर आला आणि या चित्रपटापासून हिमेश रेशमिया यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. प्यार किया तो डरना क्या या चित्रपटासाठी गीत लेखन केलं होतं समीर इकबाल साबरी आणि सुधाकर शर्मा यांनी. तर या चित्रपटातील गीतं गायली होती उदित नारायण, अनुराधा पौडवाल, कमाल खान, साबरी बंधू, अनुपमा देशपांडे आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. या चित्रपटातील सर्वच गीतं कमालीची लोकप्रिय ठरली.

या चित्रपटासाठी जतीन ललित यांना फिल्मफेअरनं सर्वश्रेष्ठ संगीत निर्देशक म्हणून नामित केलं, तर या चित्रपटातील ओ ओ जाने जाना या गीतासाठी कमाल खान यांना फिल्मफेअरने सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कारानं नामित करण्यात आलं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा. श्रोते हो, सलमान खानची अनेक सुपरहिट गीतं आपण ऐकलेली आहेत, बघितलेली आहेत, परंतु या चित्रपटातील ओ ओ जाने जाना हे जे गीत होतं ते सलमान खानच्या करिअरमधील अतिशय महत्वाचं असं एक गीत ठरलं, ज्या गीताची लोकप्रियता आजही कायम आहे. परंतु आजही सलमानची एंट्री याच गीतावर केली जाते, त्यामुळं हे गीत देखील संस्मरणीय ठरलेलं आहे.

श्रोतेव, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये नदीम श्रवण असतील त्याचबरोबर तितक्याच कमालीची संगीतकार जोड्या ज्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये आनंद मिलिंद यांचा समावेश देखील करता येऊ शकतो. परंतु याच्यामध्ये आणखी भारतीय संगीताला पुढे नेण्याचं काम जतीन ललित यांनी केलेलं आहे.

जतीन दलित यांची त्या काळातील सर्वच गीतं सुपरहिट ठरलेली होती. त्याच अनुषंगानं प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील गीतं सुद्धा संस्मरणीय ठरलेली आहेत. जतीन ललित यांनी केलेल्या भारतीय संगीत वाद्यांचा वापर हा देखील खूप इंटरेस्टिंग असा या चित्रपटाच्या माध्यमातून आपणास पाहावयास मिळाला.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. पुन्हा हजर झाली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये. नमस्कार. आज तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळणार आहे, कारण आजची आपली थीम आहे जयवंत कुलकर्णी स्पेशल. भावगीतांच्या वाटचालीत तरुणाईला भुरळ पाडणारी डौलदार बाजाची अनेक भावगीतं रसिकांसमोर आली. म्हणजे थिल्लरपणा, सवंगपणा त्यात अजिबात नाहीये बरं का. संगीत, शब्द आणि स्वरांच्या बाबतीतही सारीच गाणी खूप उच्च दर्जाची आहेत. तरीही त्याला एक पाश्चात्य संगीताचा यात मिलाप आहे, आणि या सगळ्यामध्ये नाद अजिबात हरवलेला नाहीये. सहज ही गाणी ऐकता ऐकता आपण त्यांच्याशी एकरूप होऊन जातो आणि ही गाणी एन्जॉय करायला लागतो. खुला आवाज, गावरान ठसका आणि शहरी खटाळपणा, सगळ्याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे जयवंत कुलकर्णींचा आवाज. 90s 70s सगळा ऐरा त्यांनी त्यांच्या आवाजानं गाजवला आहे, आणि कॉलेजमधली तरुण मंडळी त्यांच्या साऱ्याच गाण्यांच्या प्रेमात होती. जयवंत कुलकर्णी यांनी फक्त अशीच गाणी गायली नाहीयेत बरं का, अनेक वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची जयवंत कुलकर्णी यांच्या पहिल्या गाण्यानी. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून RJ प्रगती सोबत.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. मळाच्या मळामध्ये कोण ग उभी, सोंगडा सिनेमातलं हे गाणं आपण ऐकलं आत्ताच. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज होता, राम कदम यांचं संगीत होतं, तर शब्द होते दादा

उनके यांचे क्या बात है, म्हणजे खरंच मळ्यात बिळ्यात जाऊन आल्यासारखं वाटतंय ना. आपल्या जादुई सुरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तरीही थिरकायला लावणारा गायक म्हणजे जयवंत कुलकर्णी. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे दिले ते म्हणजे लक्ष्मणराव देवासकर यांनी. यांनीच त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवलं. अगदी 70s दशकातले सारेच तरुण जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजावरती फिदा होते बरं का. जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत चित्रपट गीतं गायली आहेत, तर त्या बहुतांश गाण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गावरानबाज पाहायला मिळतो. पण त्यांनी फक्त एकाच प्रकारची गाणी गायली नाहीत बरं का. अष्टविनायका म्हणजे अतरंगी, प्रभाती तो छेडतो, विठू माऊली तू माऊली जगाची अशी बरीच आध्यात्मिक गीतं अभंग सुद्धा त्यांनी तल्लीन होऊन गायली आहेत. अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, मंगल देशा पवित्र देशा दोन्ही गीतातील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रकट झाला नसता तर नवलच. त्यामुळं वेगवेगळे जॉनर्स गाऊन जयवंत कुलकर्णी यांनी कायमच स्वतःच्या आवाजाला चॅलेंज दिलं असं म्हणता येईल. चला असाच एक अभंग आज आपण ऐकणार आहोत, अरे संसार संसार यातल्या विठू माऊली तू माऊली जगाची. सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी म्हणजे हे त्रिकूट जमून आलं की काय जादू होऊ शकते हेच हे गाणं सांगतं, हो ना. अनिल अरुण यांचं संगीत आहे तर शब्द आहेत जगदीश खेबुडकरांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं आपल्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. काल रात्रीला सपान पडलं, तुम्हालाही तुमचं असं एखादं सपान नक्कीच आठवलं असेल. एकटा जीव सदाशिव सिनेमा, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा हा आवाज, तर शब्द कोणाचे असणार आहो? अहो दादा कोंडकेंचेच. संगीत होतं राम कदम यांचं, दादा कोंडकेंचा सिनेमा. दादा कोंडके काम करताना आणि त्यांना मागे आवाज कुणाचा तर फक्त जयवंत कुलकर्णी यांचा असं समीकरण होऊन गेलं होतं. मात्र जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गुण कोणी हेरले माहितीये का तुम्हाला? पु ल देशपांडे यांनी. आणि पार्ले टिळक विद्यालयाची प्रार्थना त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकाच्या नांदीमध्ये सुद्धा जयवंतांचा गायनाचा सहभाग आहे बरं का. काही वर्षे सिने इंडस्ट्रीमध्ये दादा कोंडके यांच्यासाठी जयवंत यांचाच आवाज आहे हे साऱ्यांनाच पक्क माहिती होतं. मात्र जयवंतरावांनी इतरही गाणी केली, स्वतःचे असे वेगळे कार्यक्रम त्यांनी डिझाईन केले. स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात या नावांनी त्यांनी मंचाई कार्यक्रमही सादर केले, ज्या कार्यक्रमांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळायचा. अनेक संगीतकारांकडे त्यांनी उत्तम गाणी गायली आहेत. संगीतकार देवदत्त साबळे सोबत तर जयवंतरावांचा कमालीचं असोसिएशन होतं. त्यांच्यासोबत दुसरं गायलेलं गाणं म्हणजे ही चाल तुर तुर उडती केस भुरु भुरु. गीतकार शांता शेळके कायम सांगत, चालीवर लिहिणं अनेक कवींना सुचत नाही, पण चालीमुळे, त्यात वेगळ्या वजनामुळे, त्यात विशिष्ट खटक्यामुळे कवींना कित्येकदा वेगवेगळ्या कल्पना सुचतात. ही चाल तुरु तुरु या गाण्याची चाल शाहीर साबळे यांच्या मुलाने म्हणजेच देवदत्त साबळे यांनी बांधली आणि त्यावर शांताबाईंनी हे गाणं रचलं. आणि हे गाणं आत्ताच्या जमान्यात काळात कुणी पॉप्युलर केलंय माहितीये का? तर इंटरनेट सेन्सेशन मिथाली पालकरने. चला तर याच नोटवरती ऐकूयात हे सुपर डुपर हिट गाणं आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो मधून.

0: सकू काय ग सकू
1: काय मग मंडळी, सोंगाड्या सिनेमातलं अजून एक गाणं ऐकून तुमच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल नक्की झाली असेल. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी या जोडीचा हा आवाज होता आणि या जोडीला त्या काळी तुफान पसंती मिळायची. राम कदम यांचं संगीत होतं आणि दादा कोंडके यांचेच शब्द होते. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे कोणी दिले तर लक्ष्मणराव देवास्कर यांनी, त्यामुळे त्यांच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळाली. लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडे ते संगीतही शिकले आणि हार्मोनियमही. मगाशीच ही चाल तुरु तुरु हे गाणं आपण ऐकलं. 70s ची तरुणाई या गाण्यावरती इतकी फिदा होती की हिल हिल पोरी हिल्ला आणि चाल तुरु तुरु दोन्ही गाण्यांना हमकास वन्स मोर यायचा. सावधरणी सावध हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध गाणं. उडत्या चालीची गाणी असून देखील ही गाणी कधीही हिडीस वाटली नाही. सावधरणी सावध ग हे त्यांचं प्रसिद्ध गाणं. जोरकसपणा, उत्साह या साऱ्याच गोष्टी जयवंत कुलकर्णी यांच्या प्रत्येक गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. हीच त्यांची खासियत होती. आज येणारी कित्येक शब्दांची गाणी आपण ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी हिडीस वाटतात, मात्र हा हिडीसपणा जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातून कधीही जाणवला नाही. त्यामुळं गावरानबाज असणारा असा आवाज इंडस्ट्रीमध्ये पुन्हा दिसला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, पांडू हवालदार सिनेमातलं गाणं मी तर भोळे अडाने ठकू. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनीच हे गाणं गायलंय. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं.
2: मी तर भोळे अडाने ठकू

वाऱ्याशी उरतो पग बघून जीव धार धारतो सपद्धर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुलाबाचे फुला गुलाबाचे फुला माझे

आणि पुन्हा एकदा सुपरहिट गाणं अंधळा मारतो डोळा या सिनेमातलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे गाणं गायलंय. दादा कोंडकेंचे शब्द आणि म्युझिक होत प्रभाकर जोग यांचं. तुझे कपाली लाटेला आजही आपण हे गाणं गुणगुणतो किंवा ही सिंगल लाईन आपल्याला आठवते. याहूनच हे लक्षात येतं की ही गाणी काळाच्या पलीकडची आहेत आणि सुपर डुपर हिट आहेत. म्हणूनच क्लासिक रेडिओ शो मधून अशी ही गाणी आणि असा हा खजिना कायम तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. जयवंत कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण बोलतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट गीतं गायली आहेत, पण बहुतांश गाणी ही गावरान बाजाची आपल्याला ऐकायला मिळतात. पण कोणत्याही एका ढंगात किंवा एकाच पॅटर्न्स मध्ये ते कधीच अडकले नाही. त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या जॉनर्सला ट्राय केलं आणि यशस्वीपणे ट्राय सुद्धा केले. पण जयवंत कुलकर्णी यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत असं 70s दशकातील तरुण मंडळी म्हणत असतील. कारण त्यावेळेला कॉफी डेटवर येतेस का, व्हॉट्सअपवरती मेसेज किंवा सांगायचं कसं प्रियसीला, जिच्यावर प्रेम आहे तिला की तू मला भेटायला येतेस का, तर अशा वेळेला जयवंत कुलकर्णींच्या गाण्यांची खूप मदत झाली. कारण 70s सुपरस्टार सिंगर अशी काहीशी ओळख जयवंत कुलकर्णी यांनी बनवली होती आणि त्यामुळं त्यांच्या वेळेला पोरं ही सहजपणे पोरींना म्हणायची मनाच्या धुंदीत लहरीत येणार. जयवंत कुलकर्णी यांचं हे रोमॅन्टिक गाणं आहे, देवदत्त साबळे यांचं म्युझिक आहे आणि शांता शेळकेंचे शब्द आहेत. तेव्हा चला नॉस्ट्रॅजिक होऊयात आणि ज्या ज्या लोकांनी त्या काळी कॉलेजमध्ये असताना तिच्यासाठी हे गाणं ऐकलंय तेव्हा चला तिच्याच आठवणीत हरवून जाऊयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

0: सखे गसा।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

पांडू हवालदार सिनेमातलं विस्कीची बाटली हे गाणं आपण आताच ऐकलं. विस्कीची बाटली हातात धरू नका, गाण्यात ऐकण्यापुरतं सगळं ठीक आहे, नाही का? उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी याच जोडीचं हे आणखीन एक सुपरहिट गाणं. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द. जयवंत कुलकर्णी स्पेशल असा आजचा आपला क्लासिक रेडिओ शो. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जयवंत कुलकर्णी विषयी सांगायचं झालं तर त्यांचं आयुष्य कधीही सुखावाह्य नव्हतं, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशा बिकट परिस्थितीतच त्यांचं बालपण गेलं. अनेकदा त्यांनी गाड्या धुतल्या आहेत, लहान मोठी मिळेल ती कामं त्यांनी केली आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटापाण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी त्या वेळेला स्वीकारलेलं आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली ती त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवास्कर यांनीच. गायनाचे धडे तर त्यांनी दिलेच, पण उत्तम हार्मोनियम वाजवायला सुद्धा जयवंतराव त्यांच्याकडूनच शिकले. लक्ष्मणराव देवास्कर यांनी त्यांना सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवलीस तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस. आणि नेमकी हीच शिकवण जयवंतरावांनी अगदी शेवटपर्यंत मनात पक्की केली होती. आणि त्यामुळेच आपल्याला अशा अवीट स्वरातील गीतांचा आस्वाद आज घेता येतोय. मराठी सिनेमातील ज्या काही गायक गायिकांच्या जोड्या गाजल्या त्यापैकी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या जोडीनं आजवर जी काही गाणी दिलेली आहेत त्या गाण्यांनी अक्षरशः ठेका धरायला लावला आणि त्या गाण्यांना रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता लाभली. तेव्हा पुढचं गाणं सुद्धा याच जोडीचं, गणिमी कावा सिनेमातलं. आला सपना मंदी मल्हारी हे गाणं आहे, राम कदम यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत दादा कोंडके यांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

0: सतौंदा
1: सतौंदा हे हा
0: अर देईल बरकत
1: मिर्ची न कांदा हे हा
0: आणि वाटाणा भेंडी
1: तेजी सौदा हे हा
0: खुशीत गातोय
1: शेतकरी दादा
0: बोला बोला गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी कर

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, तो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. आंधळा मारतो डोळा सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं, दादा कोंडके यांचे शब्द, प्रभाकर जोग यांचं संगीत, तर जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली गाणी आज आपल्या साऱ्याच रसिकांच्या ओठांवर आहेत, आणि याचं कारण म्हणजे ती अत्यंत साधी आणि सोपी आहेत, त्यामुळं कुठल्याही सामान्य माणसाला त्यांच्याशी कनेक्ट करणं खूप इझी आहे. गावात राहणारी लोक यांच्यातील रोमॅन्स कोणी फुलवला असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांच्या म्युझिकनी. जयवंत कुलकर्णी वेगवेगळ्या पॅटर्नची गाणी गायली, भक्तिगीतं, असंख्य चित्रपट गीतं याच्यात सामावलेली आहेत. मात्र मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन ही गाणी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान कुणाला द्यायचा असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांनाच. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव सिनेमातल्या गाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार दिलेला होता. आणि यावरून हे दिसून येतं की सांगीतिक कारकीर्द, शेकडो गाणी गाणाऱ्या या कला तपस्वीची नोंद सरकार दरबारी सुद्धा घेण्यात आली होती. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून आमचा मानाचा मुजरा. एकटा जीव सदाशिव इथल्या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा याच सिनेमातलं पुढचं गाणं माणसा परीस मेंढरवरी, राम कदम यांचं संगीत, दादा कोंडके यांचे शब्द, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.
1: वर अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर मधीत खोल खोल दरी, जरा दपन चाल ग पोरी

तव पासून टक्कूर फिरलंय सर्वपणाचं मोठ्या हिकमतीनं आज धरलंय आड रानात ग जीव लावून अशी मोर

0: असस्वत एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं.

0: अन्न गाढ़ाव काय माणूस काय अन्न गाढ़ाव काय जाईल तकडं बम करते कसं स्वांग करते.
1: आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 9970509. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून. मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 2 वाजतायत, पण उशिरा का होईना आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती आपल्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करते। थोडंसं रेकॉर्डिंग होतं आणि इतर देखील कामं होती, त्यामुळे यायला उशीर झाला। तर 2 वाजतायत तरी देखील मी अजून आले नाही, तर आपले श्रोते म्हणतात 2 वाजतायत तुम्ही आला नाही आणि गीत देखील देत नाहीये, तुमची सर्वजण आतुरतेने वाट पाहतायत असं म्हणतायत। तर आय एम रिअली सॉरी, पण उशिरा का होईना, पण आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमात पुन्हा एकदा मी आरजे प्रगती सर्व श्रोत्यांचं स्वागत करते आणि सर्वांची उत्सुकता आहे उद्याच्या 15 ऑगस्ट याची सर्वजण तयारी करतात सर्वजण, आणि एक देश प्रेम काय असतं हे प्रत्येकाला या दिवशी दाखवून द्यायचं असतं, आणि सर्वच आपले मंडळी असतील, छोटे बच्चे कंपनी असतील, हे देखील सज्ज झालेली असणार आहे। तर अशाच या सेलिब्रेशनसाठी आपण देखील सज्जच आहात। तर सुरुवात करते जास्त वेळ न घेता, व्हॉट्सअप फरमाईशला पहिली फरमाईश आज देते। खरं तर काल आपण श्रीदेवी यांचा बर्थडे सेलिब्रेट केला, पण एक कर्मा या चित्रपटातील खूप सुंदर असं गीत त्यांचं आहे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील। कर्मा या चित्रपटातील मला सर्वच गीते आवडतात, तर त्यातलंच हे देखील गीत असंच युनिक आहे। आणि हे गीत ऐकायचं आहे नीदा कादरी ताई आहेत, ज्या आपल्या तेरणा अभियांत्रिकी विद्यालयात कर्मचारी आहेत, ज्या प्रॉपर धाराशिवच्या आहेत आणि इतर देखील कार्यक्रमांचा त्या आनंद घेत असतात। रेडिओ तरणाच्या त्या देखील फॅन आहेत, माझ्या आवाजाच्या देखील त्या खूप मोठ्या फॅन आहेत। तर आज त्यांना खूप दिवसानंतर फरमाईश द्यावीशी वाटते, तर नक्कीच आज त्यांच्याच गीतांनी सुरुवात करते। ऐकूयात नीदा कादरीताईंची व्हॉट्सअप फरमाईश।

व्हॉट्स अप फॉर माय गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती हजर झाली आहे आणि सुंदर असं गीत जे खूप लोकप्रिय आहे आणि जी लास्टची धून वाजते ती तर अगदी आयकॉनिक ठरलेली आहे. तर पुढची फरमाईश देखील अशाच आयकॉनिक गीतासाठी आणि सर्वच आपण भारतीय हे गाणं म्हणत असतो की आय लव्ह माय इंडिया वतन मेरा इंडिया करम मेरा इंडिया धरम मेरा इंडिया असं म्हणत हे गाणं खरं तर सुरुवात होते ये दुनिया आणि परदेश या चित्रपटातील खूप लोकप्रिय आणि आयकॉनिक ठरलेलं हे देखील गीत आहे आणि हरिहरन कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील गीत. छान असं चित्रपट सर्वच गाणी लोकप्रिय ठरलेली पण आज हे गीत ऐकायचं आहे. कल्याणी गायकवाड ताई आहेत, त्या देखील तेरणा इंजिनिअरिंग इथे कर्मचारी आहेत, धाराशिवच्या आहेत त्या देखील प्रॉपर. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश पाठवली आहे तर नक्कीच त्यांची देखील आपण फरमाईश पूर्ण करूयात. तर आनंद घेऊयात पुन्हा एकदा या सुंदर अशा गीताचा, ऐकूयात कल्याणी गायकवाड ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

तर आजची थीम सांगायला मला खरं तर सांगायची गरजच नाही. आज सर्वच गीतं, बरीचशी गीतं ही देशभक्तीपरच आलेली आहेत आणि खरं तर उद्याचा जो जोश असणार आहे, जी एनर्जी आपल्याला देते, अशी गाणी ऐकली की ती खरंच कुठून येते माहिती नाही, पण देशाप्रती जे आपलं प्रेम आहे ती व्यक्त करणारी अशी गाणी आहेत आणि जिथून आपली प्रेमाची भावना, देशाप्रती आपलं किती प्रेम आहे हे नेहमी आपल्याला सांगतात. तर असंच पुढचं देखील गीत आहे जे फना या चित्रपटातील गीत आहे. आमिर खान आणि काजोल यांचा हा चित्रपट आहे. महालक्ष्मी यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. जतीन ललित यांचं म्युझिक आणि हे आज गीत ऐकायचं आहे. बऱ्याचशा आपल्या भगिनी ज्या आहेत त्या कार्यक्रम ऐकत असतात शेतामध्ये काम करताना, आणि आता सर्व ताईच आहेत आपल्या ज्या आहेत, गौरीताई, सुरेखाताई, सारिका, बेबीबाई, पंचफुलाबाई, कांताबाई, या सर्व आपल्या महिला भगिनी आता शेतामध्ये काम करत असताना देखील रेडिओ देण्याचा आनंद घेतात. आणि तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम इथून आपले नियमित श्रोता आहेत हिरामण किराडे सर आणि त्यांच्यासोबत त्यांचा पूर्ण परिवार, आम्रपाली, सोनाली, आदर्श, आर्यन, मंगेश आणि तसेच त्यांचे मित्र सुरेश भड आणि सर्व इतर देखील मित्र जे आहेत ते त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच सर ऐकवात या सर्व आपल्या ज्या महिला भगिनी आहेत आणि हिरामण किराडेंचे सरांची फॅमिली आणि सर त्यांचे मित्र यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश फना या चित्रपटातील गीतासाठी.

यानंतरची फरमाईश देखील असंच महेंद्र कपूर यांच्या आवाजातील खूप सुंदर असं गीत आहे. पूर्ववर पश्चिम या चित्रपटातील हे गीत आहे आणि हे गीत ऐकायचं आहे जानराव धावारी सर. आम्हाला आज हे गीत ऐकायचं आहे. देशावरचं गाणं आहे मॅडम, आवाज तुमचा खूप सुंदर आहे असं त्यांनी सांगितलंय. थँक्यू सो मच सर. असंच ऐकत चला रेडिओ 90.4 FM. पुन्हा एकदा ऐकूयात हे सुंदर असं गीत जानराव धावारे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

तर ही फरमाईश होती आपले नियमित श्रोते आहेत नैसर्गिक शेती करणारे जे आहेत रामप्रसाद अशोक डोयफोडे सर राहणार ईट पोस्ट पिंपळनेर तालुका बीड जिल्हा बीड येथून गुगळादेवी नैसर्गिक शेतकरी गट ईट अध्यक्ष तर आम्ही बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी गुजरात येथील गोपालभाई सुतारिया यांच्या सोबत चर्चा केली आणि त्यांच्यासोबत बनवलेले गो कृपा अमृत विषयी माहिती देखील गोळा केली आहे. गोशाळा बघितली तसेच अमूल दूध उत्पादन कंपनी बघितली तेव्हा मला लहानपणीची जाहिरात आठवली अमूल दूध पिता है इंडिया. नंतर आम्ही नवसारी विद्यापीठात नैसर्गिक शेतीची माहिती देण्यात आली तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा जेथून सुरू केली ते ठिकाण पाहण्यात आलं याचं सर्व श्रेय माझा कृषी विभाग येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष सावळे सर सूरज पाटील सर जुबेर पठाण सर काळे साहेब घोडके साहेब तसंच मार्गदर्शक केव्हीकेचे प्रमुख डॉक्टर हनुमान गरुड सर यांना यांच्या माध्यमातून हे घडलंय आणि खूप सुंदर असं हे त्यांना गीत ऐकायचं होतं. विठ्ठल तात्या सर्व त्यांचे मित्रपरिवार आहेत विठ्ठल तात्या घरत अशोक गायकवाड नितीन काकडे मंगल रामप्रसाद डोयफुडे समृद्धी नैसर्गिक शेतकरी गट ईट अध्यक्ष. तर हे गीत शेतकरी यांच्याशी निगडीत असणारच हे देखील गीत होतं. तर पुढची देखील फरमाईश घेऊयात आपले नियमित श्रोते आहेत मस्ताना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे त्यांना किशोर आणि लता मंगेशकर यांचा आवाज पानगाव येथून आपले नियमित श्रोते रशीद इनामदार सर आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि मित्रपरिवार यांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली आहे तर ऐकूयात रशीद इनामदार सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

तर ही फरमाइश होते आपले नियमित श्रोते आहेत शिवराम मस्के आणि शर्मिला मस्के, त्यांना साजन का घर या चित्रपटातील हे गीत ऐकायचं होतं. तर त्यांनी चारोळ्या देखील पाठवल्यात. आठवण येणं, आठवण काढणं आणि आठवणीत राहणं या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कारण आठवण त्यालाच येते जो मनापासून नातं जपतो, आठवण तोच काढतो ज्याला माणसं महत्वाची वाटतात, आणि आठवणीत तीच व्यक्ती राहते जी आपल्या हृदयाच्या एक मिनिट एकदम स्क्रीन ऑफ झाली त्यामुळे सरांचा मेसेज देखील बंद झाला अचानकच स्क्रीन ऑफ झाल्यामुळे. हा तर आठवणी तीच व्यक्ती राहते जी आपल्या हृदयाच्या खूप जवळ असते पण नशिबात नसते असं त्यांनी पाठवलं. तर थँक्यू सो मच. व्हॉट्सअप गाणी या कार्यक्रमाकडे श्रोत्यांना एक विनंती करतो की संयम दाखवावा, कार्यक्रम आपल्या सर्वांसाठीच आहे. थँक्यू सो मच सर. असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा रेडिओ तुरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर आज बरीच गीतं ज्यांना कुठलं गीत ऐकायचं माहिती आहे, जे सर्वांचंच खूप लोकप्रिय ठरलेलं बॉर्डर या चित्रपटातील हे गीत आहे. तर ते गीत सर्वात लास्टला देणार आहे कारण की ते गीत सर्वांनाच खूप ऐकायचं असतं. तर आज बनवा बनवी या चित्रपटातील गीत आहे. आपले श्रोते आहेत रवींद्र बोरकर, मुक्काम पोस्ट व्याड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथून. त्यांना बनवा बनवी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आमच्या शेतात हळद खुरपणी चालू आहे, तरी सोबत वहिनी आहेत अर्चना बोरकर, ज्योतिबाई गायकवाड, जयश्री कावरके, संतोष कावरके, कोमल बोरकर हे सर्वजण लाईव्ह आहेत असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच ऐकूयात बनवा बनवी या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

यानंतरची फरमाईश, गोपाळ लोंढी राहणार तुर्क पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. रेडिओ तरणाचे नियमित श्रोते, आज मला गदर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे, सुंदर असं गीत आहे. प्रगतीताई, रेडिओ तरणावर फरमाईश करून, गाणी ऐकण्याचा आनंदच वेगळा आहे. युट्यूबवर सर्च केल्यानंतर कोणतंही गाणं लगेच ऐकतो आणि येतो, आपल्याला ऐकता देखील येतं. पण रेडिओ तेरणा फरमाईश करून गाणी ऐकण्याचा आनंद एक वेगळाच आहे. तुर्क पिंपरी, सर्व मित्रमंडळांना हे गीत ऐकायचं आहे तर नक्कीच लावा असं म्हणतात. आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे तर नक्कीच सर, थँक्यू सो मच. ऐकूयात गोपाळ लोंढे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश आणि त्यांच्या मित्रपरिवारांची देखील.

0: O घर आए।
1: चला छान असं गीत, सुंदर गीत, पुढची फरमाईश देखील अशाच छान अशा गीतासाठी जे खूप गाजलेलं आहे। राम लखन या चित्रपटातील गीत आहे। लक्ष्मण नवघरे पाटील असे आपले श्रोते आहेत, नवीन श्रोते आहेत, आज पहिल्यांदा फरमाईश पाठवतात। बेळगाव मेहकर बुलढाणा येथून पहिल्यांदाच फरमाईश पाठवतात ते देखील। तर छान असं गीत आहे।
2: मुझे तुमसे है कितनी गेली तुमके

जेव्हा एक वाजतात तेव्हा माझे श्रोते हे सर्वच श्रोते परिवार आपला हे गाणं नक्कीच म्हणत असतील. तर ऐकूयात. थँक्यू सो मच सर, तुम्ही कनेक्ट झालात रेडिओ त्रणासोबत. ऐकूयात लक्ष्मण सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

सुपर डुपर हिट राहिलेलं राम लखन या चित्रपटातलं गीत. पुढचं देखील फरमाईश सुंदर गीत 90s मध्ये सुपर डुपर हिट ठरलेला हा देखील चित्रपट आहे. सर्वच गाणी लोकप्रिय ठरलेली आहेत. राजेंद्र कांबळे सर कॅनडामध्ये मी नेहमी रेडिओ तरी ऐकत असतो असं म्हणतायत ते. आणि मला आज दिल है तुम्हाला या चित्रपटातील दिल लगा लिया हे गाणं ऐकायचं आहे. प्लीज लावा अपेक्षा. थँक्यू सो मच असं म्हणतायत. थँक्यू सो मच सर. तुम्ही कॅनडामध्ये देखील असून रेडिओ तरणाचा आनंद घेताय. खूप छान वाटलं ऐकून एकतर की तुम्ही कॅनडामध्ये असून देखील रेडिओ तरणाचा आनंद घेताय आणि इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घेताय. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर की तुम्ही रेडिओ तरण ऐकताय. त्याच्याबद्दल खूप आभारी आहे. आणि असंच इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. ऐकत रहा रेडिओ तरण 90.4 FM. प्रीती झिंटा यांच्यावर चित्रित झालेला हा कार्यक्रम सॉरी चित्रित झालेलं हे गाणं आहे. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा आवाज आहे. सुंदर असं गीत आहे. आनंद घेऊयात राजेंद्र कांबळे सरांच्या व्हॉट्सअप फरमायशीचा.

त्यानंतरची फरमाइश देखील छान अशा गीतासाठी. तुमचं अच्छा कोण हे या चित्रपटातील गीत आहे, तर गीत ऐकायचं आहे आपले श्रोते जे आहेत, नियमित श्रोते आहेत, जाधव आनंद पाटील सर, सिंगनगाव जिल्हा निर्मळ तेलंगणा येथून आपले नियमित श्रोते आहेत. आजकाल ते सक्रिय आहेत रेडिओ देण्यावरती जाधव सर. तर ऐकूयात जाधव आनंद पाटील सर निर्मला तेलंगणा यांची व्हॉट्सअप फरमाइश.

यानंतरची फरमाईश ऐकूयात. सरस्वती चोपडे राहणार भर जहागीर तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून. तर त्या म्हणतात की अच्छी फरमाईश अहोंसाठी. अहो हे शब्द जरी दोन असले तरी त्या दोन शब्दात पूर्ण जग सामावलेलं आहे. आपल्या सुखदुःखात जे सोबत असतो, जो सोबत असतो, वाईट वेळ असल्यावर आपल्यासोबत खंबीरपणे उभा राहतो, तेच म्हणजे अहो. माझ्यासोबत माझ्या सख्या देखील सख्या देखील लाईव्ह शो ऐकत आहेत रिसोड येथून. राहुल दादा, नेहा, राधा, अप्पा, छोटू, गोपाळ, समस्त लेडीज कॉर्नर स्टाफ रिसोड येथून. तर त्यांनी हे गाणं गाऊन देखील दाखवलं आहे ताईंनी. तर त्यांनी गाणं देखील खूप छान गायलं. ऐकूयात सरस्वती चोपडे ताईंच्या आवाजात सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश त्यांच्या अहोसाठी.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. 3:11 होत आहेत. यानंतरची फरमाईश खुदा गवा या चित्रपटामध्ये देखील एक सुंदर असं गीत आहे आणि ते गीत आज ऐकायचं आहे दत्तात्रय पागल तारफळ सिन्हा आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत शुक्राचार्य बारबोले सर. तर आज ते म्हणतात की खुदा गवा या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे आणि गीत मात्र वाटत नाही बरं की ते आहे देशावरती, पण आहे. त्याच्यामध्ये जे लिरिक्स आहेत ते खूप छान लिरिक्स आहेत आणि चित्रपट तर सर्वांनाच माहिती आहे, लोकप्रिय ठरलेला, सर्वच गाणी लोकप्रिय ठरलेली आहेत. तर पुन्हा एकदा खुदा गवा या चित्रपटातील या गीताकडे जाऊयात. ऐकूयात दत्तात्रय पागल तारफळ सिन्हा आणि त्यांचे मित्र शुक्राचार्य बारबोले यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. गजानन कावरके मुकाम वाड तलकोरीसूर जिल्हा वाशिम इथून आपले बरेच नियमित श्रोते आहेत. त्यांच्यासोबत आहेत रवी भाऊ बोरकर, राजू पवार, रवी पवार, गजानन सपकाळ, शिवम कावरके आणि त्यांचे मित्र. तर आज सरांना गीत ऐकायचं आहे मोहम्मद अजी साहेबांच्या आवाजातील गीत आहे निगाहे, हा चित्रपट आहे. ऐकवात गजानन कावरके सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश शुभ दुपार रेडिओ तेणा प्रगतीताई आणि आपला रेडिओ चॅनल आणि खास करून आपल्या प्रगतीताईंना ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. डॉक्टर बाळासाहेब वरपे संगमनेर येथून बोलत आहे. आज माझा मित्र संतोष शेठ वाळुंज भाजीपाला व्यापारी वाशी मार्केट नवी मुंबई यांचा बर्थडे आहे. तर संतोष सरांना रेडिओ तेणाकडून आणि माझ्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. सर आज त्यांना शुभेच्छुक आहेत सर्व त्यांचे मित्र डॉक्टर बाळासाहेब वरपे सर, डॉक्टर दीपक वरपे, डॉक्टर तेजस नरोडे, डॉक्टर समीर रोडे, डॉक्टर शिवम मोर्या, डॉक्टर शुभम हरपले, डॉक्टर आकाश माळसाने, बाबा नवले, अमोल कोल्हे, युवराज राऊत, मेजर गणेश रहाणे, सुजित नवले या सर्वांनाच आज एक गीत ऐकायचं आहे जे 90s मध्ये सुपर डुपर हिट ठरला होता. जो चित्रपट खिलाडी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अनु मलिक यांचं म्युझिक, अभिजित आणि उदित नारायण यांचा आवाज. तर आनंद घेऊयात या सुंदर शकीतात. बऱ्याच दिवसानंतर हे गीत आलंय. तर पुन्हा एकदा संतोष सरांना रेडिओ तेणाकडून रेडिओ तेणाकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत बाळासाहेब वरपे सर यांच्या मित्रपरिवारांकडून खास संतोष सरांसाठी डेडिकेट केलेली ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश आहे बचेरी पोस्ट पिलीव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथून प्रतीक्षा ढवळे. माझी फरमाईश आहे आज अहोंसाठी पूर्ण करायची आहे. मिस्टर अण्णा ढवळे ते पण ऐकत आहेत असं सांगितलंय. तर आय थिंक सो याच्या आधी देखील फरमाईश पूर्ण झाली की नाही माहिती नाही, पण अहोंसाठी हे गीत द्यायचं आहे त्यांना असं सांगितलंय. तर थँक्यू प्रतीक्षाताई, अशाच फरमाईशी आणि इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या. ऐकूयात प्रतीक्षा ढवळेताई आणि खास त्यांच्या मिस्टरांसाठी म्हणजेच अण्णा ढवळेंसाठी ही व्हॉट्सअप फरमाईश. उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजातील हे गीत आहे.

चला तर जाते वेळ झाली टाटा बाय बाय म्हणण्याची, कारण की इतर देखील कामं आहेत. तर आता 3:30 वाजतायत, तर जाता जाता एक गीत जे सर्वांनाच खूप आवडतं, आणि सर्वप्रथम त्याच्या आधी देखील सर्वांनाच आपल्या 15 ऑगस्ट म्हणजेच सर्वांच्या खूप प्रेम देशभक्तीपर जे आपण गीतं असतोत अशी गीतं देत असतोत आणि अशा गीतासोबत उद्या भेटत असतोत. पहिली धून वाजते रेडिओवरती ती म्हणजे जहा डाल डाल पद, असं जे गीत जेव्हा पहिल्यांदा वाजायचं तेव्हा किती जोश आणि किती ते एक प्रसन्न वातावरण सकाळपासूनच असतं सर्वांच्यात. तेच गीत पहिलं ऐकलं की वाटतं बाबा खरंच आपला देश किती महान आहे हे त्या गीतावरून समजतं. आणि अशी बरीचशी गीतं खरं तर आहेत जी आपल्याला प्रेरित करत राहतात, आपलं देशप्रेम हे व्यक्त करणारी अशी गीतं आहेत. आणि म्हणूनच आपल्या देशावरती सर्वांचं खूप प्रेम आहेत आणि आपल्या सर्वांना प्राऊड आहे की आपण इंडियन आहोत. तर बॉर्डर या चित्रपटातील बऱ्याच श्रोत्यांना गीत ऐकायचं होतं तर तेच जाता जाता देते. जयश्री महाडिक दारफळ येथून आपल्या नियमित श्रोते आहेत. साक्षी मुंबई पोलीस झाली आहे, ती सध्या मुंबई एअर होस्टेलला ड्युटी करते असं त्यांनी सांगितलंय. सार्थक महाडिक तो सध्या शाळेत आहे, पोलीस भरतीचा अभ्यास करत आहे. बेस्ट ऑफ लक सर, आणि सध्या त्याची 11वी आहे. तर दोघांनाही बेस्ट ऑफ लक. आणि नक्कीच ते म्हणतात माझी मला सध्या देश सेवेत आहेत, देशाचे रक्षण करत आहेत. कोण करते तेच नाही सांगितलं, माझी चुकून त्यांच्याकडून मेसेज काहीतरी गेलाय. तर भेटूयात उद्या अशाच विविध पद्धतीच्या कार्यक्रमांसोबत. उद्या देखील खूप छान असे कार्यक्रम आहेत, तर नक्कीच आनंद घ्या. आणि खूप आणखीन श्रोतांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत तर सॉरी म्हणते, भेटूयात उद्या. पण जाता जाता सर्वांच्या आवडीचं जवळचं गीत देते बॉर्डर या चित्रपटातील. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगत। श्रोते हो, कलेला व्यासपीठ, कलाकारांना नवी ओळख अशी कन्सेप्ट घेऊन धाराशिव कलाकार कट्टा आयोजित ओपन माइक शो हा लवकरच आपल्या समवेत येणार आहे। आणि खरं तर ही खूप इंटरेस्टिंग आणि सर्व धाराशिवकरांसाठी खूप नवीन गोष्ट आहे, नवीन बाब आहे। आजच्या डिजिटल युगात अनेक हौशी कलाकारांकडे उत्कृष्ट कला असूनही त्यांना स्वतःची प्रतिभा सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही। पण आमच्या धाराशिवमध्ये बरं गायन असेल, कविता असेल, शायरी असेल, कविता विवेचन असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी धाराशिवमध्ये आम्हाला पाहायला भेटतात आजकाल। धाराशिव असं शहर आहे जिथे पूर्ण कलाकार जे आहेत, खूप कलावंत धाराशिवमधून घडून गेलेली आहेत आणि घडतायत देखील, अशाच कलाकारांसाठी ही सुंदर अशी संधी आलेली आहे ओपन माइक शो। तर याच्यामध्ये काय काय असणार आहे? गायन, कविता, शायरी, रॅप, कथाकथन, मिमिक्री, सार्वजनिक वक्तृत्व स्पर्धा, विविध कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना आत्मविश्वासाने सादर करण्याची एक सुवर्ण संधी धाराशिवकरांसाठी आलेली आहे। तर अशाच या ओपन माइक शो बद्दल सांगण्यासाठी आज आपल्याकडे कृष्णा चंद्रकांत आनंदगावकर, जे आहेत तेरणा कला वाणिज्य महाविद्यालय, जे लास्ट इयरमध्ये आता शिकत आहेत, आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत यश अशोक जोगदंड, जे आहेत थर्ड इयर BSc ऍग्रिकल्चर गव्हर्नमेंट। दोघंही शिकत आहेत बरं, आणि दोघांनी मिळून किंवा त्यांच्यासोबत आणखीन त्यांचे मित्र आहेत जे ऍड आहेत या कार्यक्रमासाठी। पण हा शो कसा असणार आहे, काय काय आणखीन या शोमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, धाराशिवकरांसाठी एक नवी पर्वणी घेऊन ते आज आलेले आहेत। असे शोज खरं तर पुणे, मुंबई आणि आपण खरं तर युट्यूबवरती पाहतो, पण अशा एका वेगळ्या अनुभवासाठी मी देखील सज्ज झालेली आहे। तर आज कृष्ण आणि यश यांच्यासोबत गप्पा मारूयात, काय हा शो आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर्वप्रथम कृष्णा सर आणि यश सर, तुमचं दोघांचंही मी रेडिओ तेरणामध्ये खूप खूप स्वागत करते।
1: नमस्कार, मी कृष्णा चंद्रकांत आनंदगावकर सर्वप्रथम माझे परिचय करून देतो की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय कला मंच संयोजक आहे। आणि आम्ही एक नवीन संकल्पना सुरू केली आहे की धाराशिवमध्ये जेवढे काही नवोदित कलाकार आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांच्यासाठी एक भव्य व्यासपीठ निर्माण करून देणं। ॲज अ आर्टिस्ट मला पण असं वाटतं की माझ्या सोबतच्या कलाकारांनाही देखील सादरीकरणाची संधी भेटावी अशी माझी इच्छा आहे। त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हा शो नियोजित करण्याचं ठरवलेलं आहे।
0: तर ही खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आज पहिल्यांदाच धाराशिवमध्ये असा वेगळा प्रयोग हा तुम्ही करण्याचं ठरवलेला आहे, हा पहिलाच प्रयोग आहे। तर ही संकल्पना कुठून आली आणि आपल्या धाराशिवमध्ये करावं असं केव्हा वाटलं?
1: मला मी 2 महिन्यांपासून ह्या का शोसाठी मी प्रयत्न करतोय। माझी मी पहिल्यांदा धाराशिवमध्ये जेवढे काही साहित्यिक वर्ग आहेत त्यांचं मी एकत्रीकरण करण्याचं ठरवून घेतलं। म्हणजे जे काही कवी आहेत, लेखक आहेत, त्यांचं मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करायचं ठरवलं। मग बघता बघता 100 जणांची मी एकत्रीकरण केलं, पण पाहिजे तसं त्यांच्याकडून मला प्रतिसाद मिळाला नाही। मग मी एकटाच करायचं म्हणलं, काय बोला। तर मी सर्वप्रथम 2 महिन्यांपासून सर्व धाराशिवतील साहित्यिकांचं एकत्रीकरण करण्याचं ठरवलं। त्यानंतर सर्वांचं 100 जणांचं बघता बघता एकत्रीकरण देखील झालं। पण मी त्यांना सर्वांना ग्रुपमध्ये चर्चा केली की ओपन माइक शो करावा का, केला पाहिजे का, बैठक घ्यावी का, याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली, पण पाहिजे तेवढा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही। मग मी जरा विचारत पडलो, मग तोपर्यंत मला माझा लहानपणीचा वर्गमित्र यश जोगदंड माझ्या संपर्कात आला। मग त्यानं पण त्याच्या प्रोडक्शन हाऊस सुरू केलेलं आहे, मग त्याच्या प्रोडक्शन हाऊसची त्याने कॉन्सेप्ट मला क्लिअर केली। मग तो पण म्हणला की तू करत आहेस तर आपण दोघं मिळून करूयात का, तर ठीक आहे म्हणलं करूयात, काय हरकत नाही। कोलॅबरेशनमध्ये करूया, सारखंच नाही, तुझी पण पब्लिसिटी होईल, माझी पण पब्लिसिटी होईल आणि दोन्ही पण धाराशिवमध्ये चालेल.
0: तर कृष्ण सर, मला असं विचारावंसं वाटतंय, खरं तर तुमच्या, तुम्ही म्हणताय की तेवढा हवा तेवढा प्रतिसाद तुम्हाला भेटला नाही, पण जेव्हा यश म्हणजे ते गाणं मला खरं तर आता दोघांकडे बघून आठवतंय की मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा असं ते गाणं आहे, आणि तसाच गारवा बनत तुमचा मित्र तुमच्याजवळ आला आणि म्हटला की चल आपण दोघं मिळून आता तुझं देखील आपण जे काही कार्यक्रम असतील किंवा माझं जे प्रोडक्शन हाऊस आहे हे मिळून आपण कार्यक्रम करूयात, हे तुम्ही डिसाईड केलं दोघांनीही मिळून. तर हे डिसाईड करत असताना आता तुम्ही दोघंही स्टुडंट आहात, दोघंही लास्ट इयरला आहात, मग हे सर्व करत असताना आपल्याला काय म्हणतात पैशांची गरज भासते आणि स्वतः एकट्याने हा कार्यक्रम करणं तितकं पॉसिबल नाहीये, मग हे दोघं ठरवत असताना हे सर्व मॅनेजमेंट कसं केलं तुम्ही?
1: तर आम्हाला याची जाणीव होतीच खरी, पण आम्हाला वाटलं की आता आम्ही शिक्षण घेतोय पण आमच्याकडे पण तेवढा पॉकेट मनी पण सुद्धा नसेल, कारण आम्हाला पण जाणीव नव्हती की ह्याला इतका मोठा बजेट लागेल. पण खरं बघायला गेलं तर हा पहिलाच शो आहे, पण पहिल्याच शोमध्ये जर नाममात्रच बजेट ह्याच्यामध्ये तयार होऊ शकतो. तर आम्ही पहिल्यांदा समिती नेमायचं ठरवलं, जे की धाराशिव कलाकार कट्टा जे आयोजित करणार आहोत त्याच्यासाठी. मग बघता बघता एक दोघंजण आमच्यामध्ये समाविष्ट होत गेले, मग आम्ही टीम बनवली, कोअर टीम जे काय असेल ते. मग त्यात आम्ही चर्चा केली की पैशांचं कसं करायचं, काय करायचं. मग आमच्या टीममधल्या मेंबर्सनी मग मला आयडिया दिली की तुम्ही प्रायोजक शोधा, प्रायोजकांतर्फे तुम्ही कार्यक्रम आयोजित करा, त्यांच्याकडून मदत मागवा, असं बरंच काही. तर तिथून आम्हाला मदत भेटत गेली, मग कॉन्ट्री करत गेलो. मग आमचं ठरलं नव्हतं की जे आम्ही सहभागी करून घेणार आहोत, तर मग असं झालं. मग ते
0: म्हणजे कमिटी तुम्ही गोळा केलीत आणि सर्वांनी डिसाईड केलं की आता आपल्याकडे जे आयोजक तुम्ही घेतलात अशा आयोजकांना जोडून ही तुम्ही कमिटी तयार करून याच्यामधून ठरवलं की आता आपण प्रोग्राम करूयात म्हणून. मग तो प्रोग्राम तुम्ही 15 ऑगस्ट ही डेट का ठरवली आहे?
1: कारण आमचं ठरलं होतं 23 ऑगस्टला, पण 16 ऑगस्टला, पण 16 ऑगस्टला दुसरीकडे काहीतरी कार्यक्रम होता आणि कदाचित तो हॉल पण पेंडिंग असू शकतो, बिझी असू शकतो, त्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट 3 तारीख निवडली आणि दुपारी निवांत 3 सुमारास आम्ही हे कार्यक्रम नियोजन करायचं ठरवलेलं आहे.
0: तर या नियोजनामध्ये तुम्ही हा कार्यक्रम कुठे घेताय हे आपल्या प्रेक्षकांना सांगावं किंवा श्रोतांना सांगावं?
1: तर आम्ही हा कार्यक्रम व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने करायचं असं ठरवलेलं आहे, कारण त्यांनी आम्हाला भव्य दिव्य जागा अशी उपलब्ध करून दिली आहे. तर आम्ही त्यांच्याच परिसरातील बाह्य सभागृहात आम्ही हा कार्यक्रम घेण्याचं ठरवत आहोत.
0: ओके, तर हा कार्यक्रम घेत असताना तुम्ही काही वयाची मर्यादा ठेवलेली आहे का?
1: आमच्या मनामध्ये आधी कल्पना होती की वयाची मर्यादा तर असलीच पाहिजे, पण मला असा विचार आला की धाराशिवमध्ये भरपूर कलाकार आहेत, हौशी कलाकार आहेत, त्यांना पण काहीतरी सादर करावं वाटत असेल. तर मी असं ठरवलं की आपला पहिलाच प्रयोग आहे, तर या पहिल्याच प्रयोगानिमित्त आपण वयाची मर्यादा ठेवायला नाही पाहिजे, जितके काही कलाकार आहेत त्यांना स्वइच्छेने सहभागी करून घेतलं पाहिजे.
0: अच्छा, तर त्याच्यासाठी एज लिमिट नाहीये बरं धाराशिवकर, आणि जे कोणीही आपले हौशी कलाकार असतील असं म्हणता येईल किंवा आपले प्रेक्षक वर्ग असतात ऐकणारे असे प्रेक्षक वर्गांसाठी देखील खूप एक मनोरंजनाची पर्वणी घेऊन हा ओपन माइक शो होणार आहे, त्यामुळे मी देखील सर्व श्रोत्यांना विनंती करते की या ओपन माइक शोचा नक्कीच तुम्ही देखील आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. तर सर, पुढे असं एक विचार असं वाटतंय, या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आणखीन तुमच्या, तुम्ही खरं तर दोघंही शिकताय, तर तुमच्या महाविद्यालयाकडून शिक्षक वृंद जे आहेत त्यांचा कसा सपोर्ट राहिला दोघांना?
1: आम्ही आमच्या महाविद्यालयातील प्राचार्यांना फारशी ही कल्पना आम्ही कळवलेली नाही, पण आमच्या मराठीच्या प्राध्यापकांना आमची कल्पना आधीपासूनच माहिती आहे, कारण आम्ही जे 100 साहित्यिकांचा ग्रुप केलता त्यांच्या ग्रुपमध्ये पण ते समाविष्ट झालेले आहेत. मग त्या ग्रुपमार्फत पण त्यांना सुद्धा आमच्या ओपन माईक शोची संकल्पना माहीत झाली आहे.
0: आता आपण इतक्या वेळ बोलतोय ओपन माईक शो, पण बरेचसे आपले श्रोते जे आहेत त्यांना नेमकं ओपन माईक शो हा काय असतो हे कन्सेप्ट माहीत नाहीये, तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं.
1: ओपन माईक शो हा साधारणतः खुला मंच प्रकारात असतो, ज्यामध्ये की याच्यामध्ये जे कलाकार असतात ते, तर ही ओपन माइक संकल्पना साधारणतः अशी आहे की, तर ह्याला आपण मराठीमध्ये खुला मंच असं म्हणू शकतो. तर यात असं आहे की ह्या शोमध्ये हा जे प्रयोग आहे, तर ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे कलाकार असतात त्यांना आपण ठरवून आमंत्रित करू शकत नाही, तर त्यांच्या स्वइच्छेने जे कलाकार आहेत, जे नवोदित कलाकार आहेत, स्पेशली जे प्रतिष्ठित कलाकार आहेत, ते स्वतःहून सादरीकरणासाठी आमच्या व्यासपीठावर येऊ शकतात असं.
0: ओके, तर श्रोत्यांना सांगावं असं वाटतं की खुला वर्ग जे आपले धाराशिवचे कलाकार आहेत अशाने सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. नवीन खरं तर दोघंही नवीन आहेत, कृष्णा आणि यश सर दोघंही विद्यार्थी असून त्यांनी हे नियोजन केलेलं आहे आपल्या धाराशिवकरांसाठी. खास हे नियोजन त्या दोघांनी केलं आहे आणि पहिलाच त्यांचा हा कार्यक्रम आहे, त्यामध्ये नक्कीच आपले धाराशिवकर भरभरून प्रतिसाद देखील देतील अशी आशाच करते. आणि हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून नवोदित कलाकारांना स्वतःची कला प्रेक्षकांसमोर सादर करण्याची आणि अनुभवी कलाकारांकडून प्रेरणा घेण्याची आणि कला क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची एक अनोखी संधी देखील देत आहे. तर पुढे आता आपण वळत, कृष्ण सरांसोबत तर आपण बातचीत केली पण पुढे यश त्यांचा मित्र देखील त्यांच्यासोबत आलेलाच आहे, तर आता आपण त्यांच्याकडे वळूयात. तर यश सर, तुमचं देखील रेडिओ तरणामध्ये मी आरजे प्रगती खूप खूप स्वागत करते.
2: धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम धन्यवाद मॅडम मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मी स्वतः एक आर्टिस्ट आहे, एक लेखक आहे, गायक, तबलावादक, म्हणजे असे आहेत भरपूर टॅलेंट्स. पण
0: म्हणजे कलाकार स्वतःमध्येच दडलेला आहे तुमचा. तर यश सर, तुमच्याकडे वळत असताना तुम्ही थर्ड इयर BSc ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट इथे शिकताय आणि हे करत असताना आता तुम्ही देखील सांगितलं की, कृष्ण सरांनी सांगितलं की तुमचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे, तर त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी देखील उत्सुक आहे की तुम्ही कुठले प्रोजेक्ट करता आणि काय काय करता आणखीन तुम्ही.
2: म्हणजे माझा प्रोडक्शन हाऊस आता सुरुवातीच्या कालावधीत आहे, म्हणजे सुरुवातीचा त्याचा म्हणजे सुरुवातीचा
0: स्टार्टअप
2: आहे आता सध्या. त्यावर मला असं युनिक कन्सेप्ट आणायचे आहे जे की मराठीत पहिल्या सुरूच माझ्या मते प्रेझेंट होईल. माझ्या मते मराठी सिनेमाला एक नवीन ओळख देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. माझा प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे अंतरंग फिल्म्स प्रोडक्शन. हे नाव म्हणजे असं युनिक असलं तरी माझ्यासाठी खूप पर्सनल आहे आणि ह्या नावात माझ्या मते खूप काही सार दडलेला आहे. अंतरंग म्हणजे आपण न संपणारा रंग किंवा आपल्या अंतकर्मातला रंग मीन्स कला असं माझं कन्सेप्ट आहे. तर
0: हे असं तुमचं अंतरंग आहे आणि अंतरंग म्हणजे खरं तर तुम्हाला सांगायचं, आता ते खूप भीत आहेत बोलताना, पण ते म्हटले की ते तबला वाजवतात, उत्तम गायन करतात, लेखक आहेत असं देखील त्यांनी सांगितलंय. तर त्यांच्याकडे बघून अजिबात वाटत नाही माहिती त्यांच्याकडे एवढ्या कला आहेत, पण त्यांच्याकडे आहेत. ही कलाच जोपासत त्यांनी हा उपक्रम केलेला आहे दोघांनी देखील. तर यश सर, पुढे असं विचारच वाटते की जेव्हा तुम्ही कृष्णा सरांसोबत भेटलात आणि जेव्हा तुम्ही त्यांची कन्सेप्ट ऐकली तेव्हा मग तुम्हाला कसं वाटली ती कन्सेप्ट ऐकून आपल्या धाराशिवमध्ये करतोय आपण, करू शकतो का किंवा कसं होईल याचं काही दडपण होतं का?
2: नाही नाही, मी पहिल्या सर्व कृष्णाचं एक पोस्टर पाहिलं होतं, त्याने मला त्याच्या साहित्यिक कट्टा या ग्रुपमध्ये ॲड केलं होतं. तर त्याने एक पोस्टर ठेवलं होतं ओपन माइक शो म्हणून येणार आहे असा. तर मी त्याला विचारलं की बाबा काय आहे याच्यात नेमकं, कसं तू करणार आहेस असं तसं. मग हा पण म्हणला असा असा प्लॅन चालू आहे माझा करण्याचा. मग मी म्हणलं की करूयात आपण दोघं, जर तुला काही हरकत नसेल तर आपण दोघं चालू करूयात. तुझं बी म्हणजे तुला पण असा एखादा पार्टनर पाहिजे जो की असा डेडिकेटेड आणि सपोर्टिव्ह भूमिकेत, आणि मला पण व्हिडिओग्राफी आणि इव्हेंट्स मॅनेजमेंटचा म्हणजे
0: मला
2: एक्सपिरियन्स आहे आणि आवड पण आहे. त्यामुळे मी म्हणलं आपण दोघं करूयात, काही हरकत नाही. पहिल्या सर्व आपण काय करूयात, आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्या प्रिव्हियसमध्ये कोणी केलंय का, ओपन माइक शो ह्याच्या आधी कोणी केलंय का, त्यांची आपण भेट घेऊयात. आम्ही गेलो, एक दोन जणांना भेटलो, त्यांची भेट घेतली, जरा थोडीफार मुलाखत वगैरे त्यांचं म्हणजे घेतली आणि एक असा फॉर्मॅट किंवा एक असा डाटा काढला जेणेकरून आम्हाला समजेल की ऑडियन्स कसा आहे धाराशिवमधला. आता मी इतके वर्ष इथे राहतोय की मी असं पाहत आलोय की इथे ऑडियन्स नाही आहे माझ्या मते, जो पुण्या मुंबईत या ठिकाणी आहे, म्हणजे असं सपोर्टिव्ह नाही. म्हणजे आपलं नाटक झालं म्हणजे कितीही कार्यक्रम आपण घेऊया धाराशिव मध्ये, फक्त असा
0: प्रेक्षक वर्ग तेवढा प्रेम देणारा नाही,
2: प्रेम देणार नाही हो तसं वाटतं. तर माझ्या मते आपण तो हुडकून काढला पाहिजे. हे त्यांच्या चुकी नाही की ते प्रेम देत नाहीत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
0: काय बात आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत. आपल्याला म्हणजे प्रेक्षक वर्गाला हे सांगावं लागतं, प्रेक्षक वर्ग असतात. तर हे प्रेक्षक वर्गांना आता नमूद करावं असं वाटतंय की हा शो तुम्हाला फ्री मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कृष्णा सर आणि यश सरांनी हा जो उपक्रम केलेला आहे त्यांना नक्कीच दाद देण्यासाठी, तर जास्तीत जास्त धाराशिवकरांनी त्या दोघांनाही प्रतिसाद द्यावा आणि त्यांचा भरभरून प्रेम द्यावं. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील बाह्य सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर यश, तुम्ही 3rd इयर BSc ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट ते शिकताय, पण 12वीनंतर तुम्ही हे शिक्षण घेतलंय की 10वीनंतर?
2: हा, 10वीनंतर मी तबल्याचा क्लास लावला होता.
0: अच्छा, ती आवड कशी जोपासली तुम्ही?
2: ती आवड म्हणजे मला लहानपणापासूनच वाद्य वाजवण्याची आवड आहे. मी जिथे तबला म्हणजे असं टेबल डब्बा वगैरे जिथे दिसेल तिथे मी माझी कला सादर करतो. म्हणजे घरात असा रिकामा टाईम असला की मी काही ना काहीतरी वाजवत असतो आणि गाणंही म्हणत असतो, कधी कधी गाणंही लिहितो आणि वाजवत पण असतो.
0: तर असं कोणतं गीत तुम्हाला आता आठवत आहे का की आपल्या श्रोत्यांना ते तुम्हाला ऐकावं असं वाटेल?
2: तर माझ्या सर्वात जवळचा म्हणजे जवळचं गाणं एक आहे जे की तुम्हा सर्वांना माहितच असेल, ओमकार भोजने यांनी गायलेलं, तर ते मी गाणं सादर करतो. माफ करा माझा ह्यावेळेस गळा थोडा पहिल्या सुरुवातीला म्हणजे मी याच्या आधी कधी माईकवर बोललो नाही.
0: तर आपल्या माईकवरती सर्वच जेव्हा पहिल्यांदा बसतात तेव्हा सगळ्यांचा सर हा प्रॉब्लेम होतो, पण तुम्ही एकदम निश्चित राहा, आपले श्रोते जे आहेत ते नक्कीच ऐकून त्यांना देखील खूप छान वाटेल.
2: तर मी त्याच्या त्या गाण्याच्या 2 ओळी तुम्हाला सादरी करू इच्छितो. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. तुझी तुलाच पुरी करायची, हौसा कशी उंच उडायची. गड्या तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची कधी नडायची. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र.
0: खूप छान, खूप छान. तुम्ही म्हटलात जमणार नाही, पण जमलं. ते आपण केलं तरच ते होत असतं. खूप छान यस सर. आणि मग हे करत करत असताना तबला गायन आणि लेखन हे देखील करतात, तर लेखनाची आवड परत कशी जोपासली?
2: लेखनाची आवड म्हणजे मला लहानपणी सिनेमा पाहायची खूप आवड होती. हळूहळू मी निबंधही लिहित गेलो, ते निबंध मी स्वतःहून पण चेक करत गेलो. त्यामुळे सरांचाही मार खाल्लेला आहे मी. आदल्या दिवशी मी सह्या करायचो आणि मी तुळजापूरला शिकत असताना तिथे एक सर होते, त्यांना बी मी असं सांगायचो मला अशी अशी आवड आहे. मग ते जरा ते पण जरा मार्गदर्शन हे ते करायचे. तिथून पण मला लेखनाची आवड लागली, पण आता जास्त त्यात म्हणजे जरा पॉज घेतला होता मी मध्ये लॉकडाऊनच्या काळात. त्याच्यात मी एडिटिंग जरा त्याच्यावर फोकस होता एडिटिंगवर. तर मग म्हणलं की लेखनाची आवड तर आहेच, गायनाची आवड आहे, पण मला आहे ना रिप्रेझेंट करायला एक हे नाही, स्टेज नाही. आणि असंच मी रिसर्च करता करता धाराशिवमध्ये तर फार तर नाहीत कार्यक्रम होत असे पर्टिक्युलर म्हणजे, तर म्हणलं आपण करूयात. म्हणजे मला माहिती आहे म्हणजे एक कलाकार काय फील करतो जेव्हा त्याला संधी करायला भेटत नाही, एवढा अजून त्याच्याकडे टॅलेंट असून सुद्धा. आता सध्या आपण आजूबाजूला बघितले तर 100 मधले माझ्या मते 60% तर कलाकार असतात.
0: धाराशिवमध्ये कलाकारांची कमी नाही असं म्हणतात, पण त्यांना प्रॉपर हवं ते स्टेज भेटत नाही अशी थोडीशी खंत तुम्हाला वाटते इथे. तर मग हे करत असताना पुढे मग आता लेखन झालं, गायन झालं, तबला झालं, व्हिडिओग्राफी इकडे परत कसं ओळखत तुम्ही?
2: इकडे मी जसं सांगितलं लहानपणी मला पिक्चर हे ते मुव्हीज पाहायला फार आवडतं, तर मला हळूहळू मी थिएटरमध्ये जायला लागलो, म्हणजे पिक्चर सिनेमागृहात पाहायला जायला लागलो दर महिन्याला. आणि असंच एक असा मूवी पाहिला की त्यांना मी इन्स्पायर्ड झालो खूप. म्हणजे असं वाटलं की आपला पण असं एखादं असावं पिक्चर जेणेकरून कळावं की मराठी इंडस्ट्री पण काही कमी नाही. माझ्या मते आपण देशात आपण पहिला सिनेमागृह सिनेमा आणला, दादासाहेब फाळके यांनी पहिला सुरू आपल्या भारतात सिनेमा आणला. माझ्या मते मराठी इंडस्ट्रीच पाठीमागं आहे कम्पेअर टू सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. तर आपण असं आपण आपलं जे स्थान आहे ते आपल्याला मिळत नाही सध्या तरी. तरी माझा असा फोकस चालू आहे की एखादी अशी फिल्म घेऊन यावी की कळव म्हणजे मराठी सिनेमा काय करू शकतो,
0: किंवा आपल्या सर्व रसिकांना दाखवायचं की एक धाराशिवचा देखील मुलगा काय करू शकतो हे तुम्हाला दाखवायचं खरं तर, की आपल्या प्रेक्षक जे आहेत की जे कला असून देखील पुढे जात नाही अशी कला स्वतःतली तुम्ही आता तुमच्या व्हिडिओग्राफी मधून तुम्ही लोकांना दाखवणार आहात, तर अशा कुठला सिनेमा किंवा तुमचं कुठलं प्रोडक्शन हाऊस मध्ये आता तुम्ही कुठली स्टोरी घेऊन किंवा फिल्म शॉर्ट फिल्म वगैरे घेऊन काही करत आहात का?
2: आता सध्या एक असा चालू आहे प्रोजेक्ट, पण त्याचं मी आताच काही सांगू शकत नाही, पण असा चालू आहे प्रोजेक्ट, मी त्यावर 3 वर्ष झालं काम करतोय, रायटिंग्स वगैरे ते करतोय. आता मी सध्या टीम हुडकतोय, एक अशी परफेक्ट टीम मला पाहिजे आहे, ते पण आहे, आणि मला काही आर्टिस्ट पण पाहिजे आहेत जे की मला ह्या शो मधून मिळू शकतात.
0: येस येस, हे पण एक पॉझिटिव्ह आहे की या शो मधून बरेचसे कलाकार तुम्हाला भेटू शकतात तुमच्या प्रोजेक्टसाठी. जे आपले श्रोते आता लाईव्ह ऐकतात धाराशिव मधील किंवा इतर देखील असतील, मग तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला कलाकार आणि असं तुमची प्रोजेक्टची टीम एक तुम्हाला लागणार आहे, पण ज्यांना तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल असे जे श्रोते आता ऐकतात त्यांनी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा करावा?
2: माझं एक पेज आहे अंतरंग फिल्म्स प्रोडक्शन, या पेजवर हे पेज सर्व ठिकाणी अवेलेबल आहे, म्हणजे जेवढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे,
0: युट्यूब वरती, इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती, इथे अंतरंग
2: ट्विटर वरही अवेलेबल आहे.
0: त्यात
2: जर तुम्हाला धाराशिव मध्ये जरी असं एखादा प्लॅटफॉर्म पाहिजे की जिथे आपण रिप्रेझेंट करू शकतो आपली कला ऍक्टिंग वगैरे, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि विषय कसा आहे, सध्या तरी मी सुरुवातीच्या काळात आहे, म्हणजे माझ्याकडे कोणतंही असं मोठं हे नाही,
0: बजेट नाही,
2: बजेट नाहीये किंवा, पण मी करणार आहे,
0: हे स्पॉन्सरशिप नाहीये तुमच्याकडे असं म्हणतात,
2: स्पॉन्सरशिप नाहीये,
0: त्यामुळे तुम्ही थोडेसे मागे आहात.
2: हो,
0: पण जर अशी टीम तुम्हाला भेटली तर नक्कीच तुम्ही प्रोजेक्ट तो सुरू करणार आहात तुमचा लवकरात लवकर. तर खरं तर ही खूप मोठी मोठी गोष्ट आहे धाराशिवकरांसाठी. यश सारखे असे बरेचसे कलाकार आपल्या धाराशिवमध्ये आहेत ज्यांना स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं आहे, आणि खरंच तुमच्या या पुढच्या भविष्यात होणाऱ्या प्रोजेक्टसाठी आणि इतर देखील जे तुम्हाला गोष्टी तुम्हाला संपादन करायच्या आहेत अशा गोष्टींसाठी मी देखील खूप तुम्हाला शुभेच्छा देते. रेडिओ तेनाकडून देखील तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि पुढे वळत आता कृष्ण सरांकडे जाऊया. तर कृष्ण सर, तुम्ही तेरणा कला वाणिज्य महाविद्यालय लास्ट इयरमध्ये शिकतायत असं म्हटलं तुम्ही, पण तुम्ही देखील कला वाणिज्य हे क्षेत्र का निवडलं?
1: तसं म्हणजे मी 11वी 12वीला कला शाखा निवडली होती कारण मला मराठी विषयाची आवड आहे, पण आणि मला तिथूनच मला लिखाणाची आवड लागली.
0: म्हणजे तुम्ही लिखाण पण करता?
1: हो, मी लिखाण पण करतो आणि मी कविता पण लिहितो.
0: आता मग एखादी कविता अशी कुठली आठवते तुम्हाला?
1: कविता आहे, आठवते,
0: नक्कीच आपल्या श्रोत्यांना ऐकूयात आपण ती देखील कविता. म्हणजे दोघंही इतके कलांनी भरलेले आहेत ना, म्हणूनच हा त्यांनी शो ठेवला असं मला आता श्रोत्यांना सांगावंसं वाटतंय.
1: कविता आहे मराठीचा तास. मराठीचा तास म्हणजे आवडीचा तास, जणू फुलांच्या गर्दीत मोगरा ऐकास. मराठीचा तास आला की मन खुलून येतं, मराठीचा तास आला की मन खुलून येतं, जसं पावसाचा सर आलं की मन प्रसन्न होतं. मराठीचा तास आला की मन खुलून येतं, जसं पावसाची सर येऊन मन प्रसन्न होतं. मराठीचा तास म्हणजे साहित्याची गोडी, ज्ञान

0: म्हणूनच ते इतर कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील बाह्य सभागृहामध्ये 15 ऑगस्ट रोजी होणार आहे 3 वाजता. तर सर, जर आपले श्रोते रजिस्ट्रेशन करणार असतील किंवा आपले श्रोते जे ऐकतात यांना कॉन्टॅक्ट करत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे?
1: तर श्रोत्यांना आपण आपल्या धाराशिव कलाकार कट्टा या इंस्टाग्राम पेजवरती आपण माहितीचे आपल्या कार्यक्रमाची माहिती आपण त्याच्यावर अपलोड करतच असतो. जर कुणाला कुण्या कलाकाराला जर आमच्या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या धाराशिव कलाकार कट्टा या इन्स्टा पेजच्या बायोमध्ये फॉर्मची लिंक दिली आहे, ते फॉर्म भरून ते अधिकृत सहभाग घेऊ शकतात.
0: ओके, म्हणजे कलाकार कट्टा, धाराशिव कलाकार कट्टा हे पेज आहे, तिथे तुम्ही जायचं आहे आणि तिथे लिंक त्यांनी शेअर केली आहे, त्याच्यामध्ये ती लिंक ओपन करून तुमचं रजिस्ट्रेशन देखील तुम्ही करू शकताय. तर काही जणांना ते समजणार नाही, तर अशा कलाकारांना तुम्ही तुमचा नंबर देखील सांगू शकता.
1: हो, 74-10-71-98 कृष्णा चंद्रकांत आनंदगावकर,
2: 87-67-03-66-00 यश अशोक जोगदंड.
0: दोघांचे नंबर देखील आपल्या श्रोत्यांना मी सांगितलेच आहेत. जे कलाकार आहेत ज्यांना या पेजवरती जाऊन समजणार नाहीये, अशांसाठी पुन्हा एकदा मी कृष्णा आनंदगावकर यांचा नंबर सांगते, 74-10-71-98 आणि यश यांचा देखील नंबर सांगते. जर आपल्याला काही समजत नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण कार्यक्रमांचं नियोजन काय तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही 87-67-03-66-00. तर अशा दोन्हीही कलावंतांना भेटून मला देखील खूप छान वाटलं आज त्यांच्यासोबत गप्पा मारून. आणि हा जो त्यांनी उपक्रम ठरवला आहे, धाराशिवमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम त्यांनी राबवायचं ठरवलं आहे,
1: हा खुला मंच असणार आहे. त्यामुळे ह्या खुला मंचमध्ये जे कोणी पार्टिसिपेट होणार आहेत ते त्यांच्या स्वइच्छेने होणार आहेत. तर त्यामुळे आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक अधिकृत सहभाग प्रमाणपत्र आम्ही त्यांना प्रदान करणार आहोत व त्यासोबत आम्ही त्यांना त्यांचे शूट केलेले प्रोफेशनल व्हिडिओ सुद्धा आम्ही त्यांना प्रदान करणार आहोत.
0: क्या बात आहे, खूप छान. म्हणजे त्यांचं जे टॅलेंट आहे ते आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल याचं देखील तुम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर मग आपल्या धाराशिवकरांना काय सांगावं असं वाटतं जाता जाता?
1: तर मी असंच सांगेन की आता आपले धाराशिव ओपन माईक शो जे आहे येत्या 15 ऑगस्ट रोजी 3 वाजता होणार आहे. तर लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवून घ्यावा. आपल्या धाराशिव कलाकार कट्टा या इंस्टाग्राम पेजवर फॉर्म दिलेला आहे आणि आपली जे स्थळ असणार आहे कार्यक्रमाचं ते व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या बाह्य सभागृहात असणार आहे आणि जागा लिमिटेड असणार आहेत. जर कोणाला या शोमध्ये संधी मिळाली नाही तर आम्ही पर्व आणत आहोत ज्यामध्ये आम्ही दर 3-4 महिन्यानंतर हे शो चालवणार आहोत. आणि ज्यांना कुणाला काही संकल्पना जर समजली नसेल तर अवश्य तुम्ही एकदा आमच्या संपर्क क्रमांकावरती कॉल करून आम्हाला विचारू शकता आणि जास्तीत जास्त श्रोत्यांनी या आमच्या शोमध्ये रस दाखवावा अशी विनंती.
2: मी देखील असं सांगू इच्छितो की धाराशिवकरांनी सर्वांनी आपल्या कलेला प्रतिसाद द्यावा, त्या व्यासपीठाचा लाभ घ्यावा. आम्ही जो हा शो करतोय तर आम्ही हा जो शो घेतो आहोत त्या शोला जास्तीत जास्त लोकांनी प्रोत्साहन करावं व प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो. तर आपली सर्वांची भेट होईल मी अशी आशा ठेवतो की आपण सर्वजण भेटू 15 ऑगस्ट 3 वाजता व्यंकटेश महाजन सभागृह धाराशिव येथे. धन्यवाद मॅडम.
0: तर दोघांचेही मी आभार मानते. दोघंही स्टुडंट असून हा उपक्रम ते पहिल्यांदा धाराशिवमध्ये करत आहेत, त्याबद्दल कृष्णा सर आणि यश सर दोघांचेही मी अभिनंदन करते आणि पुढील देखील अशा शोसाठी मी देखील एक्साइट असणार आहे. त्यामुळे नक्कीच हे पर्व देखील जे आहे ते नक्कीच यशस्वी होणार आहे आणि दुसरं तिसरं असं चौथं असे म्हणत 100 पर्व यावेत अशी मी शुभेच्छा देते तुमच्या दोघांनाही आणि तुमच्या दोघांनाही तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा रेडिओ त्यांनाकडून देते. तर सर्व जे धाराशिवकर आहेत या ओपन माईक शोचा सर्वांनी लाभ घ्यावा. कलेची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हावं. धाराशिवमधील कला चळवळीला अधिक बळ द्यावं हीच या सर्वांची इच्छा

0: आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, अगदी काही सीट्स रिकामे आहेत. तर दोघांनाही शुभेच्छा. तर यश सर, तुम्हाला देखील कोणतं गीत आवडतं हे नक्कीच तुम्ही सांगू शकता.
1: माझा सर्वात आवडतं गीत हे मन उदान वाऱ्याचे हे आहे.
0: ओके, तर थँक्यू सो मच. दोघांचेही खूप खूप आभार आणि बेस्ट ऑफ लक. तर भेटूयात असंच ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: वैसे मुझे अमीरों से मिलने का कोई खास शौक नहीं है.
2: तो फिर मुझसे प्यार क्यों किया? हाँ,
1: एक कमबख्त दिल है कि गलती कर बैठता है और भुगतना हमको पड़ता है.
2: तो भुगतो.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: वाटतं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
1: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
2: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
3: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
1: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.